पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक पहिले, समास दुसरा। अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करून सर्व सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या फलदायक बोधरूप अशा ओंकार गणेशास नमन असो। माझ्या अंतःकरणात आपण यावे, सर्वकाळ वास्तव्य करावे। मुख दुर्बळ असलेल्या मला आपल्या कृपा टकटाक्षाद्वारे बोलते करावे। आपल्या कृपेने भ्रांतीचा पडदा दूर होतो आणि विश्वभक्षक काळ आपले दास्यत्व करू लागतो। आपल्या कृपेमुळे विघ्ने बापडी होऊन थरथरा कापू लागतात आणि केवळ आपले नाव घेतल्याने देशोधडीला लागतात। म्हणून विघ्नहर हे आपले नाव अनाथांचे माहेरच आहे। आपले नाव घेतल्याने हरिहर देखील अमर झाले असून ते आपणास वंदन करतात। मंगलनिधी असलेल्या आपणास वंदन केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात। आघात, अडथळे, उपाधी यांची बाधा दूर होते। श्री गणेशाचे ध्यान केले असता मनाला मोठे समाधान लाभते। मन ध्यानावस्थेत सर्वांगातून निघून केवळ नेत्रात स्थिर होते। आपल्या सगुण रूपाचे लावण्य नृत्य करू लागते तेव्हा सर्व देव देखील स्तब्ध होतात। सदा सर्व काळ अत्यंत आनंदाने डोलणारे आपले प्रसन्न वदन सदैव आनंदित असते। आपले भीमकाय रूप भव्य असून आपली मूर्ती महाप्रचंड आहे। आपल्या मस्तकावर उदंड सिंदूर चर्चिला आहे। नाना सुगंध आपल्या भोवती दरवळत असून नाना शब्दांचे नाना झंकार तेथे दिसतात। आपली सरळ व खाली वळलेली सोंड मनोहर भासत आहे। आपले विशाल कान हलतात तेव्हा 14 विद्या साकारतात। आपल्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळकत असून त्यावर तेजाचे किरण चमकत आहेत। आपले शुभ्र दात ठसठशीत दिसत असून त्यावरील सुवर्णाची रत्नखचित कडी शोभते आहे। कानामध्ये असलेली निळी कुंडले तळपत आहेत। आपल्या विशाल उदरावर नागाचा कडदोरा घातलेला असून त्याला लावलेल्या छोट्या घंटांचा मंद नाद किणकिण करीत आहे। चतुर्भुज लंबोदर रूप असलेल्या गणेशाच्या कमरेला पीतांबर असून समोर नाग फणत्कार करीत आहे। हा वेटोळे घालून बसलेला शेष मधूनच नाभिकमळाकडे जिभल्या चाटत टकमका पाहत आहे। आपल्या घरात नाना पुष्पांच्या माला शोभत असून हृदय कमळावर रत्नजळित पदक शोभत आहे। चार हातांपैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अंकुश आणि एका हातात आपल्याला अतिप्रिय असलेला मोदक आहे। आपणासमोर विविध कला, नाट्य, नृत्य, टाळ, मृदंग, संगीत, गायन सादर होत असून आपण त्याला हुंकार देऊन यथोचित दाद देत आहात। आपली मूर्ती अत्यंत चपळ, सुलक्षण, साजरी अशी असून जणू लावण्याची खाणच आहे। दोन्ही पायातील नुपुरे व अन्य घागऱ्या वगैरे दागिन्यांचा ऋणुझुणू गजर कानावर पडत आहे। आपल्या अस्तित्वामुळे ईश्वर सभेला शोभा आली असून दिव्य तेज साकारले आहे। आपल्या कृपेमुळे साहित्य विषय सुलभ झाले आहेत। अशा प्रकारे सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा स्वामी असलेल्या गणेशास माझा साष्टांग नमस्कार। गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता बुद्धीत प्रकाश पडतो आणि गणेशाच्या गुणांचे श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते। अशा या गणेशास ब्रह्मादिक देव वंदन करतात। त्यांच्यापुढे माणूस तर काहीच नाही, म्हणून गणेशाचे चिंतन केले पाहिजे। गणेशाचे स्मरण केल्याने मूर्ख, अवलक्षणी, हीनापेक्षाही हीन असतील तेही सर्व विषयात प्रवीण होतात असा परमसमर्थ असलेला कल्लूचंडन विनायका स्वानुभवावर आधारित भजन करण्याचे मनोरथ पूर्ण कर ही प्रार्थना। अशा प्रकारे परमार्थाची इच्छा मनात धरून मी यथामती श्री मंगलमूर्ती गणेशाचे स्तवन केले आहे। इति श्री दासबोधे
गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास द्वितीय समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करत बसणं हे मानवी देहबुद्धीचं लक्षण आहे. दुकानात गिराईक आलं आणि मालाची फार चिकित्सा करू लागलं की हे गिराईक काही विकत घेणार नाही असं दुकानदार मनात समजतो. परमार्थामध्ये सुद्धा अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचं तसंच आहे. रणांगणावर गुरुना कसं मारावं या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंताने अर्जुनाला आपलं रूप दाखवलं, त्यात पुढं होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळं झालेला गोंधळ या विश्वरूप प्रदर्शनामुळं नाहीसा झाला. मायेचं मूळ लक्षण म्हणजे काय? मी करता आहे असं वाटणं. अभिमानाशिवाय कार्य तरी कसं होईल असं आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागंपुढं पाहत नाही. देहबुद्धीनं केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानानं पुण्यकर्म जरी केलं तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केलं ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना आपण आपलं जीवन प्रारब्धाच्या ग्रहांच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असं म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकत नाही, त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकंच. मी कसा जगलो याचं कारण कुणालाही सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. ही सृष्टी भगवंतानं उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे. आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का? याचं उत्तर असं की देव आहे असं खऱ्या अर्थानं आपण वागत नाही. जिथं भगवंत आहे तिथं आपण त्याला पाहत नाही, श्रद्धेनं साधन करत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धेनं जे काम होईल ते कृतीनं होणं कठीण जातं. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी या बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. विद्वानांची मतं आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळं आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपलं काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रम्य अशी सकाळ आणि आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आपल्या नाशकामध्ये. रविवारी सकाळी तुमच्याशी गप्पा मारताना इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं, वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकवण्याची इच्छा असते आणि अर्थातच प्रसंगानुरूप सणावारांच्या अनुषंगाने असं काहीतरी ऐकवावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर गेले काही दिवस आपण मीच लेखन केलेले आणि काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेल्या लेखांचं अभिवाचन करते आहे आणि ते तुम्ही ऐकता आहात आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना म्हटलं की भरपूर पाऊस, अर्थात आषाढी एकादशी तर आहेच आहे, चातुर्मासाला सुरुवात होते आहेच आहे. पण आषाढाचा पहिला दिवस हा एका खास कारणासाठी ओळखला जातो, की आषाढाचा पहिला दिवस हा एका वेगळ्या गोष्टीसाठी गेली अनेक वर्ष आपण साजरा करतो आहोत, ते म्हणजे महाकवी कालिदास यांची जयंती. आणि आषाढस्य प्रथम दिवसे असं आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये मुबलक असं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण महाकवी कालिदास असं म्हणतो. आपल्या नाशकामध्ये त्यांच्या नावचं महाकवी कालिदास नाट्यगृह सुद्धा आहे. आणि अशा या महाकवी कालिदासांची जयंती आपण आषाढाच्या पहिल्या दिवशी साजरी करत असतो. तर त्याच अनुषंगाने मागच्या वर्षी मी हा लेख लिहिला होता आणि तो एका ई पेपर मध्ये प्रकाशित झाला होता. निमित्त आहे आषाढ महिन्याचं आणि म्हणूनच हा लेख खास तुमच्यासाठी सादर करते आहे. तेव्हा ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे या लेखाचं अभिवाचन. ज्येष्ठ अमावस्येत झाली म्हणजे आषाढ या मराठी महिन्याची सुरुवात होणार. नुकतीच आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आषाढ म्हणजे ऐन पावसाच्या बहराचा, शाळा सुरू होण्याचा काळ आणि त्याबरोबर नवीन वह्या, पुस्तकांची, दप्तर, छत्री, रेनकोट यांची खरेदी. यावर्षी थोडा मोठाच गणवेश घेऊ असा हट्ट, कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेत कव्हर लावणं, हे सगळं त्यासोबत आलंच. महत्वाचं म्हणजे आखाड तळणं. आषाढ महिन्यात पाऊस खूप पडतो, हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. या दिवसात कोणी आजारी पडू नये म्हणून देवीला लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे घारगे, मेथीची सुकी भाजी, गोड भजे अर्थात गुलगुले यांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढातील मंगळवार आणि शुक्रवार हे खास आखाड तळायचे दिवस. आषाढ म्हटलं की वेद लागतात एकादशीचे. यासोबतच आषाढ ओळखला जातो तो महाकवी कालिदास यांच्या नावाने सुद्धा. आषाढाचा पहिला दिवस आपण साजरा करतो तो महाकवी कालिदास दिन म्हणून. रामगिरीवर विरही शापित यक्ष थांबला एक, दिसे तयाला कड्यास भिडतो कृष्ण सावळा मेघ, फुले कुड्याची उधळून बोले तूच दूत रे खास, आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्षवदे मेघास. वा, ह्या कवितेच्या ओळी आहेत कविश्रेष्ठ महाकवी कालिदास यांच्या जगप्रसिद्ध मेघदूत या महाकाव्यामधल्या. मेघदूत या संस्कृत काव्याची सुरुवात वरील पंक्तींनी होते. मेघदूत हे एक खंड काव्य असून पूर्व मेघ व उत्तर मेघ या दोन भागात विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक हा अलका नगरीत राहणारा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याला एक वर्ष हद्दपार केलं होतं. दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर शिक्षा भोगत असताना वर्षा ऋतू येतो आणि त्याला आपल्या पत्नीची अधिकच आठवण येऊ लागते. त्यामुळे तो मेघालाच आपला दूत समजून पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याच्यावर सोपवतो. तेथील परिसराचे रम्य वर्णन करून करुणारसाने पूर्ण असा संदेश सांगून तिची क्षेम वार्ता घेऊनच परत ये असं सांगतो आणि मेघाची रवानगी करतो. अशा कोमल तरल भावनेने सजलेलं हे महाकाव्य. महाकवी कालिदास यांच्याविषयी फार काही माहिती नाही. एक गवळ्याचं पोर महाकवी कालिदास म्हणून जन्माला आलं असं म्हणतात. कालिदासाचा काळ हा इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं अकरावं शतक असा साधारण 1200 वर्ष यामध्ये कुठेतरी येतो. कालिदास हे एक संस्कृत नाटककार होते. त्यांच्याविषयी अल्प माहिती असली, त्यांचे चरित्र जरी उपलब्ध नसले तरी ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांमुळे आणि काव्यामुळे परिचित आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेलं भाष्य. त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून येऊन सहज सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. निसर्ग, पशु पक्षी यांना मानवी भावभावना जोडल्या आहेत. संस्कृत भाषेतील विविध अलंकार वापरले आहेत. कालिदासाची काही प्रसिद्ध नाटके म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, ऋतुसंहार, कुमार संभव, गंगाष्टक, मालविकाग्निमित्रम आणि मेघदूत इत्यादी.
त्यापैकी अभिज्ञान शाकुंतल या नाटकात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचा गंधर्व विवाह, दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठीची धडपड, अंगठीची खूण असा कथाभाग आहे. ऋतुसंहार हे काव्य असून सहा ऋतूत होणारे निसर्गातील बदल, झाडे, वेली, पशुपक्षी यांवर होणारा परिणाम याचे वर्णन केले आहे. कुमार संभव हे महाकाव्य असून शिवपार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयचा जन्म याचे वर्णन केले आहे. गंगाष्टक हे गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन आहे. तर मालविकाग्निमित्र या नाटकात नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांची प्रेमकथा आहे. त्या काळात संस्कृत भाषेत इतक्या मोठ्या प्रमाणात आणि प्रभावी लेखन केलेल्या महाकवी कालिदास यांना सादर प्रणाम, धन्यवाद. तर मंडळी, आपण वेगवेगळ्या विषयांवरील अभिवाचनासह भेटतच राहणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी की जे लवाद म्हणजे आर्बिट्रेटर आहेत. महाशब्द साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण लवादाच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. या संपूर्ण लवाद प्रक्रियेत कुठल्या न्यायालयाला अधिकार क्षेत्र असतं?
1: ज्या न्यायालयामध्ये लवाद करारातील मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने दावा दाखल केला गेलेला होता, अर्थात लवाद प्रक्रियेमधील काही मुद्द्यांवरून कुठल्याही पक्षाच्या तक्रारी असल्याने हस्तक्षेपासाठी त्यांनी ज्या न्यायालयामध्ये तक्रार निवारण अर्ज केला असेल त्याच न्यायालयाला या दाव्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी अधिकार क्षेत्र असेल असे हा कायदा सांगतो.
0: पण मग लवाद प्रक्रियेला मुदतीचा कायदा लागू होतो का?
1: होय, ज्याप्रमाणे न्यायालयातील दाव्यांच्या सुनावणीकरता जसा भारतीय मुदतीचा कायदा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन लिमिटेशन ॲक्ट 1963 असं म्हणतात, तो त्यातील सर्व सुधारणांसह लवाद प्रक्रियेला देखील लागू होतो.
0: पण मग या कायद्यानुसार लवाद प्रक्रिया कधीपासून सुरू झाली असं समजण्यात येतं?
1: या कायद्याच्या कलम 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या दिवशी वादीकडून लवाद प्रक्रिया सुरू करण्याची नोटीस प्रतिवादीला मिळते त्या दिवसापासून लवाद प्रक्रियेची सुरुवात झाली असं समजण्यात येतं.
0: खरं तर लवाद करारामध्ये जे काही मुद्दे असतात त्याच्यामध्ये झालेले मुद्दे असतात, पण भविष्यात उद्भवणारे वाद सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केले जातात का?
1: होय, आपण सुरुवातीच्याच भागांमध्ये याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. सद्यस्थितीतील जर का वाद असेल आणि भविष्यामध्ये उद्भवणारे वाद लवाद प्रक्रियेने सोडवण्याचे कलम लवाद करारामध्ये अंतर्भूत असतं.
0: पण मग अशा दाव्यातली वादीची संधी लवाद प्रक्रिया सुरू करण्याचे पाऊल न उचलल्यामुळे रद्द होते का?
1: जर का त्या लवाद करारामध्ये काही विवक्षित मुदत दिली असेल, उदाहरणार्थ 1 महिना किंवा 3 महिने वगैरे, तर आणि जर का अशा नमूद करून दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या विहित मुदतीमध्ये जर प्रतिपक्षाने लवाद प्रक्रिया सुरू करण्याचं पाऊल उचललं नाही, अर्थात तशी लेखी नोटीस दिली नाही, तर लवाद प्रक्रियेतून तो दावा निकाली काढण्याची त्या पक्षाची संधी रद्द होऊ शकते.
0: पण मग अशा प्रकारे मुदत संपल्याने वादीला जर हार्डशिप होणार असेल तरी ही संधी निघून जाते?
1: जर का आता सांगितल्याप्रमाणे त्या करारातील दोन्ही पक्षांनी मान्य केलेली विहित मुदत जर का संपली असेल आणि जर काही न्याय्य कारणाने वादी त्या मुदतीमध्ये लवाद प्रक्रियेने तो वाद सोडवण्याची लेखी नोटीस प्रतिवादीला देऊ शकला नाही आणि मुदत संपल्यामुळे वादीची त्या कारणामुळे खरोखरच हार्डशिप, ज्याला मराठीमध्ये आपण त्रास म्हणू शकतो, तो होणार असेल तर तो न्यायालयामध्ये हस्तक्षेपासाठी अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय आदेश देतं?
1: न्यायालय अशा अर्जांवरती सुनावणी घेतं आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून पुरावे बघून जर का न्याय्य कारणासाठी तो उशीर झाल्याचं न्यायालयाला पटलं तर न्यायालय अशी मुदत वाढवण्याचा आदेश देऊ शकतो.
0: सर, खरोखरच तुम्ही खूपच छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतात, पण वेळ मला सांगते त्यामुळे आपण आता इथे थांबूया. पुढचा प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊयात. तुम्ही त्यालात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद याविषयी आपण चर्चा करत होतो.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो सावित्री अभे कशा आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं बीएड डीएड झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई खूप खूप स्वागत आहे त्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेला आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेंट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेरी वजीरखेड म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वी पर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी

0: वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत स्कूल करा, आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
1: बर,
0: आपले रेग्युलर
1: कोचिंग क्लासेस.
0: हा, मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
1: बर,
0: त्याने तिथे जॉईन केलं.
1: आणि
0: मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
1: बर,
0: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
1: बर बर.
0: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फीस स्ट्रक्चर, आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
1: बरोबर.
0: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या वहिनीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या, आणि मग त्यांनी मला सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे. आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्ण योग माझ्यासाठी, तो दरवाजा उघडला एक. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकतात.
1: क्या बात है, काय सांगताय.
0: हो, आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम, आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्वच ताईंनी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू, कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
1: बरोबर.
0: काहीच नव्हतं, 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते. पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 1 वर्षापूर्वी. तर मी सरांनी मला सांगितलं जॉईन झाल्या 8 दिवसात मी समर कॅम्प घेतला. मे महिना होता, विद्यार्थ्यांना सुट्ट्या.
1: हो,
0: मग मी समर कॅम्प घेतला, आणि समर कॅम्प मध्ये मला 50 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थ्यांनी 25 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं माझ्याकडे.
1: बर बर बर. अरे वा.
0: हा, आणि मग त्याच्यात मी जे माझे रेग्युलरचे ट्युशन, त्याच्यानंतर असं काही नाही की माझ्याकडे बरेचसे विद्यार्थी 0 लेवल. आतापर्यंत मी 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना 0 लेवल फ्री शिकवली.
1: बर, अच्छा.
0: वेगवेगळ्या आता आपल्या मे महिन्यात. त्यानंतर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होईल की दादा भुसे साहेब आपले शिक्षण मंत्री 4-5 शाळा आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फ्री 0 लेवल
1: शिकवली.
0: 8-8 दिवस शिकवली.
1: बर बर बर, नक्की.
0: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही करू शकलो, कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा, सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
1: बर बर, खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल, की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे. आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेत आहात, आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000 ते 1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्री मध्ये 0 लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
0: आता माझा मुलगा 1-5 वर्षाचा आहे.
1: मॅडम,
0: मला सांगताना म्हणजे खरंच माझे सासरे, आज त्यांचं वय 75 आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे, तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11 ते 1:30.
1: बर.
0: त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचे कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून, मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले, कारण की ते दोघं म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर आहेत, BSNLला होते.
1: अच्छा.
0: आज हो, त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून, आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते. पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही, आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
1: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की
0: ऑफलाईन?
1: दोन्ही
0: ऑनलाईन ऑफलाईन. हो, ऑनलाईनला माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
1: बर.
0: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत, असे सगळे मिळून 300 ते 350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
1: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अबॅकसचं काय वेगळेपण वाटलं?
0: अबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अबॅकस ही ब्रेन जिम आहे.
1: हो.
0: पण अबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बऱ्याचशा पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अबॅकस कुठून? पण अबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
1: बरोबर.
0: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो, आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली, आमची जी फिंगरिंग मेथड आहे, ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22+22+55-66 आन्सर इज 33. त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते.
1: बरोबर.
0: लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हेच सांगावं असं वाटेल की अबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार. मी डेली क्लासेस घेते मॅम अबॅकसचे, बाहेर विकली 2 डेज 1 डे.
1: हो, हो, बरोबर.
0: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
1: अच्छा.
0: हा, आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा

0: असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
1: बरोबर
0: आहे. आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते वीकली पण 2 डेज पाठवतात. तीच तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
1: बर.
0: त्याच्यामुळे आणि अबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2+2+5+20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
1: बरोबर.
0: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय, मुलांना हा आत्मविश्वास होतो. मग त्यामुळे त्यांचं गणित आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं. मी सरांना बोलले मी समर कॅम्प घेऊ कसा सर, मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट.
1: बर.
0: आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
1: बर बर बर. अच्छा.
0: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्या वेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो की या हाताचा हँड रायटिंग बघा, या हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एक हाताने 2 चा टेबल 3 चा 12 चा 14 चा असं पण लिहितात.
1: क्या बात है.
0: हो,
1: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं एकदा दोनदा क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात, पण तुम्ही रोज क्लासेस घेतात, तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अबॅकसच्या 7 ते 8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
0: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही, फक्त 10 ते 12 फॉर्म्युलेज असतात.
1: बर.
0: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे 1 चा फ्रेंड 4 आहे 2 चा फ्रेंड 3 आहे 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा, करोडपर्यंत जा, तुम्हाला तो फॉर्म्युला तोच युज करायचा आहे. त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि 7 लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या, तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अबॅकस विसरेल असं मला वाटतं.
1: बर बर बर. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
0: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अबॅकस, भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अबॅकस, की अबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईल कडे जास्त प्रमाणात वळत आहेत, त्यामुळे त्यांना अबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही, की एक ब्रेन जिम जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
1: मेंदूलाही
0: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे, हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना तर आपोआप सर्व जमतं.
1: नक्की नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यातनं सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं सुद्धा आम्हाला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
0: माझं मला वाटतं मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला आणि मी काहीच नाही करत. मग कुठेतरी वाटायचं. सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय कर काहीतरी कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे, मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्स मध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
1: क्या बात है.
0: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठं कट झाला तुम्ही अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेड्याला मुख्याध्यापक आहेत, मी वजीरखेड्याला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
1: बर.
0: तर तिथं त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट. आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अबॅकस शिकतात, 300 रुपये भरूनही शिकतात.
1: बर.
0: असं काही नाही की फीज पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू आहे बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा 1 तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे.
1: बर.
0: आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनीही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
1: बर.
0: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वेदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते की प्रत्येकाला अबॅकस ही काही फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. हा असा आमचा अबॅकस आणि ब्रेन ट्रेन फॅमिलीचा उद्देश आहे. आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीच्या नंदिनी मॅडम, तसेच रुपाली मॅडम आणि नरेंद्र निकुम सर हे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत राहतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
1: क्या बात है, खूप छान. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही स्वतः जे स्वतःबद्दल सगळं उलगडून सांगितलं, कुठेही अगदी आढेवेढे न घेता जे काय आहे ते सगळं सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या ज्या जेवढ्याही महिला आहेत की ज्यांना काही करायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे थोड्याशा त्या मागे होतात किंवा इच्छा असूनही काही कारणांमुळे नाही करतायत, तर त्यांनी मला वाटतं जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देता येत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातनं श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करतायत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
0: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. सरांचं स्वतःचं स्वप्न आहे, सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय, सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
1: नक्की खूप छान.
0: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
1: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: आपलेही मॅम धन्यवाद आणि आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीचे, जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: दिन जुने अर्थ नवे. लेखन ॲडव्होकेट अंजली महाजनी. सादर करते डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ॲडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार अंजली ताई. सुषमा ताई दिसत नाहीत, येतीलच जेवढे. आषाढी एकादशीला संध्याकाळी 5 वाजता जमायचं ठरले आहे ना.
0: अगं हे काय आलेच मी.
1: 100 वर्ष आयुष्य आहे बघ तिला. अंजली ताई, साबुदाणा खिचडी आज करायची ना आपण सर्वांनी. तर एकादशी आणि दुप्पट खर्शाचे म्हटलेच आहे.
0: अगं तसं नाही अंजली, उलट मामुली असा फराळ करून त्या दिवशी लंगन केलं जातं. त्या दिवशी देवाजवळ राहण्याची पद्धत आहे. आषाढी एकादशी म्हणजे हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा धार्मिक उत्सव. तो आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येतो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे देवशयनी जातात असं मानलं जात.
1: या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आणि या दिवशी उपवास केल्याने धार्मिक फळ प्राप्त होते अशी धारणा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा आणि भक्ती केल्याने आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते.
0: असं एकादशीचं व्रत आणि उपवास केल्याने सगळ्या माणसांची पाप नष्ट झाली असती ना तर खूप सोपं झालं असतं. पण पुढे लोक पाप करतच राहतात. आषाढी एकादशीही करतात आणि पापही करतात. तसं मात्र करायला नको.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर 4 महिने योग निद्रा घेतात. म्हणून त्याच्या आधी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजर होतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच म्हटले की दिन जुने तरी त्यातील हेतू नव्हे अर्थ नव्हे.
0: धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवाची 1 रात्र असते. दक्षिणायन म्हणजे देवाची 1 रात्र असते तर उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ कर्क संक्रांतीला उत्तरायण संपूर्ण दक्षिणायन सुरू होते आणि देवशयनी एकादशीला विष्णूचे पूजन झाल्यावर विष्णू योग निद्रा घेतात. ते 4 महिन्यानंतर म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जातं.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. तसेच सृष्टी निर्माता ब्रह्मदेव याने आपला पुत्र नारद यालाही देवशयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. धर्मनिष्ठ राजा मंडळ याच्या राज्यात कित्येक वर्षात पाऊस पडला नाही. सतत 3 वर्ष दुष्काळ होता तेव्हा अंगिरस ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि विष्णू कृपेने मग त्याच्या राज्यात पाऊस पडला अशीही आख्यायिका आहे.
0: या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक विठ्ठल नावाचा गजर करीत म्हणजे ते म्हणत असतात जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीला पायी चालत येतात. कित्येकांच्या पायात काही पादत्राणही नसतात पण अतिशय भक्तिभावाने ते तिथे येतात. चंद्रभागेत ज्यांना स्नान करायला मिळते संधी ते स्नान करतात. पण बऱ्याचदा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेऊन ते परत जातात कारण लाखोंच्या संख्येने येतात ना.
1: हो. आणि आषाढी वारीचं खरंच खूप महत्व आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. इरावती कर्वेंनी आषाढी वारी करणारे लोक म्हणजे महाराष्ट्र असं महाराष्ट्राची समीकरण त्यांनी आषाढी वारीशी जोडलेलं आहे. या दिवशी विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठल मंदिरे आणि शाळा यामध्येही आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व असते
2: आणि उपवासात सुद्धा राजगिरा, साबुदाणा, बटाटा, वरई, शेंगदाणा यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.
0: आणि आषाढी एकादशीला पंढरपूर, शेगाव, आळंदी अशी सगळ्यांच्या पालख्या येत असतात म्हणजे ज्ञानदेवांच्या, तुकारामाच्या, बाळूमामाच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पालख्या येतात. अगदी मुक्ताईनगरून मुक्ताईची सुद्धा पालखी येते. आणि काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल अशी अवस्था सगळ्यांची झालेली असते. खर तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे नाही का. संतांच्या हृदयात असलेलं दैवत म्हणजे विठोबा. ही महापूजा या एकादशीला केली जाते म्हणून एकादशीला खूप खूप महत्व आहे.
1: खरं म्हणजे एकादशी आषाढी एकादशीला लाखो लोकांचा जनसमुदाय तिथे पंढरीत एकत्र जमलेला असतो. पण म्हणजे सद्दानंद मोरे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी सांगितलं की वारीचं महत्व म्हणजे वारीचं युनिट म्हणजे दिंडी असते आणि ह्या दिंडींना सैन्याची शिस्त असते.
0: खरंय,
1: म्हणजे ही कदाचित शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतर वारी सुरू झालेली असेल, नाही त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांच्या इथून. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर होतं तेव्हा या धर्माला संरक्षण देण्यासाठी म्हणून सैन्याची मदत लागायची आणि वारीला संरक्षण देणारं तेव्हा घोडदळ असायचं. त्यामुळे वारीतल्या शस्त्रांची यादी केली तर तलवार हे सुद्धा वारकऱ्यांजवळच एक शस्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं.
0: आणि 800 वर्षापासून वारीची प्रथा
1: आहे. हो, आणि सैन्यशिस्त वारीला तेव्हापासून आहेच आहे म्हणजे, म्हणून मग ती एवढ्या शिस्तीत सगळं चाललेलं असतं.
2: खरं पावसाळा असल्याने शेतात पेरणी करून शेतकरी विठ्ठल दर्शनास्तव पंढरपूरला येतात आणि सुगीच्या दिवसात चांगलं पीक येऊ दे असे विठ्ठलाजवळ साखळी घालतात. मानव जातीवर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे मागणे मागतात. मोठ्या भक्तिभावाने भाविक लोक आपली ही सगळी परंपरा पाळत
0: आणि सगळे जातीपातीचे भेद विसरून माणूस हा माणसाची ओळख करून घेतो, माणूस हा माणसाला मदत करतो. आषाढ महिन्यात बघा पाऊस पडतो, जठराग्नी मंद झालेला असतो, पचन संस्था मंदावली असते, सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे सांगेलच, मग आरोग्यासाठी खाणं योग्य नाही, कमी खावं, जास्त चालावं, देवाचं नाव घ्यावं, हे सगळं फार महत्वाचं आहे. म्हणून एकादशी ही धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक या सगळ्या दृष्टीने माणसाला उपयुक्त आहे. म्हणूनच तिचा अर्थ जरी दिन जरी जुना असला तरी त्याचा अर्थ नवा आपण समजून घेतला पाहिजे.
1: खरंय खरंय. आणि उपवास म्हणजे ना देवाजवळ बसून, म्हणजे वास म्हणजे देवाजवळ बसणे, वास म्हणजे राहणे त्याच्याजवळ, असा खरा उपवासाचा अर्थ आहे. तर शारीरिक उपवास ठीक आहे लंघन करणं, पण तो मानसिक आणि वाचिक सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक व्रत अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. अजून एक आषाढी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा अशी आहे की एकदा शंकराने प्रसन्न होऊन मृदनमान्य नावाच्या राक्षसाला वर दिला की तो कोणाकडूनही न मरता एका स्त्रीच्या हातातून त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे मृदुमान्य राक्षस खूप उन्मत्त झाला. तेव्हा अन्य देवांनी शंकराकडे मदतीचा हात मागितला. तेव्हा शंकराच्या श्वासातून एक देवी निर्माण केली, तिचे नाव एकादशी.
0: अच्छा,
1: तिने ह्या मृदुमान्य राक्षसाचा वध केला. त्यावेळेस पाऊस पडत होता आणि गुहेत लपून बसल्याने सर्वांनाच उपवास घडला होता. उपवासाची प्रथा
2: तेव्हापासून एकादशीचा उपवास करायचा प्रघात पडला असावा. आणि जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असे मानले जाते. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासनाही कामी येते असेही म्हटले जाते आहे. अशी महत्वाची आहे आषाढी एकादशी.
0: हो हो. आणि अगं माझ्याकडे एक खूप छान गाणं आहे बरं का विठ्ठलाचं, आता नवीनच आलेलं, ऐकाऊ का तुम्हाला? माझे विठाई रखुमाई गाणं लिहिलंय संगीता बर्वे यांनी, संगीत दिलंय डॉक्टर नीरज करंदीकर यांनी आणि गायलंय योगेश रमाळे यांनी. मी ऐकवते तुम्हाला, माझ्या मोबाईल मध्ये आहे.

0: अगं, या महिन्यात अजूनही काही महत्वाचा दिनविशेष आहेत, म्हणजे आपण विसरलो की 1 जुलै हा डॉक्टर्स डे आहे.
1: होय सुषमाताई, आणि दरवर्षी 1 जुलैला हा दिवस डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण त्यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन हे दोन्ही 1 जुलै रोजीच आहे.
2: हो सुप्रिया, आणि खरेच डॉक्टर हे समाजासाठी एक महत्वाचे घटक आहेत. ते लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी आणि त्यांचे जीवन वाचवण्यासाठी अथक प्रयत्न घेत असतात.
0: खरंच आहे, 1 जुलै हा डॉक्टरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि समाजाप्रती ते जे योगदान देतात ते फार महत्वाचं आहे.
1: डॉक्टर बिधानचंद्र रॉय हे एक प्रसिद्ध भारतीय चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
2: आणि बरं का गं, या दिवशी डॉक्टर डेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात डॉक्टरांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे इत्यादीचा समावेश असतो.
0: डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि मृत्यू पण 1 जुलै 1962 मध्ये, म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी झाला. डॉक्टर रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
1: खरंय खरंय, मला आठवतंय अलीकडे यावर्षी बरेच जागरूक नागरिक, कृतज्ञ पेशंट सुद्धा 1 जुलैला आवर्जून हॉस्पिटलमध्ये येऊन सांगतात की तू डॉक्टर, तुम्ही लोकांचे आजार बरे करून त्यांना आनंद देऊन उत्तम काम करत आहात. डॉक्टर दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच यश तुम्हाला मिळव.
2: खरेच डॉक्टरांना समाज देव माणूस समजतो, पण त्यापेक्षाही समाजाचे खरे उपयोगी मित्र आणि मार्गदर्शक हे डॉक्टर असतात. काही वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रूढ होती. ती डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून घेण्याच्या कर्तृत्वाला अनुसरूनच होती.
0: आणि खरंच आहे, डॉक्टर हे पोलिसांसारखे 24 तास काम करत असतात, ऑन कॉल असतात, कधी ते नाही म्हणत नाहीत पेशंटला. डॉक्टरांच्या अमूल्य भूमिकेची जाणीव असल्यानं या दिवशी आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. तरुणांनी हा वैद्यकीय व्यवसाय निवडला आणि समर्पित वृत्तीने काम करावे यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि खूप चांगले कार्यक्रम या निमित्त समाजात होतात.
2: आपण देव पाहू शकत नाही, पण असे खरेच म्हटले जाते की आजार बरा करून चांगले जीवन देण्यासाठी, जगण्यासाठी मिळवून देतो तो डॉक्टर हा असा देव माणूस असतो. त्याबद्दल सांगणारा संस्कृत श्लोकही आहे,
0: कोणता,
2: शरीर जर्जरे भूते व्याधी ग्रस्ते च कलेवरे औषधम जानवी स्तोयम वैद्य नारायण हरि ओम.
1: छान श्लोक आहे हा अंजुताई. डॉक्टरांचे जीवन हे आव्हानात्मक असते, दररोज वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते, कधी कधी वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम करावे लागते आणि धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस बहुतेक डॉक्टर्स लोकांमध्ये समता, सहिष्णुतेने वागण्याचे निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे वागले तर समाजात भेदभाव न राहता एकता आणि सख्य वाढवण्याचे मुलाचे कार्य डॉक्टर्स करतात.
0: हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठरवली जाते, म्हणजे मध्यवर्ती कल्पना. 2024 मध्ये डॉक्टर्स दिनाची मध्यवर्ती कल्पना होती हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स. त्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला मृत्यूच्या तावडीतून वाचवण्यासाठी आणि नवीन जीवन देण्यासाठी प्रयत्नशील असतातच.
1: अरे हा सुषमाताई, आणि या दिवसाचे कार्य असे आहे की डॉक्टरांचे समाजाप्रतीचे योगदान आणि विशेष जीवदान देणाऱ्या कार्याबद्दल लोकांना जागरूक करणे, कारण प्रसंगी ते आपले सुख दुःख बाजूला ठेवून रुग्णांसाठी जगतात आणि समाज रोगमुक्त ठेवण्याचे काम करतात.
2: होय, डॉक्टर्स डे कठीण काळात आपले, म्हणजे जेव्हा ते प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण गरजू लोकांना बरे करून निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.
0: आणि अगं, कोविडच्या संसर्गजन्य काळात जीवाची पर्वा न करता कित्येक तास डॉक्टर ड्युटी करत होते, अनेक लोकांचे प्राण त्यामुळे वाचले. या डॉक्टरांना, काही लोकांना तर म्हणजे काही डॉक्टरांना जीवही गमवावा लागला, पण तरी हार न मानता डॉक्टरांनी अखंड काम चालू ठेवले. या डॉक्टरांच्या बलिदानाचंही आपण स्मरण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. जाणीव असणं फार महत्वाची आहे.
1: खरंय खरंय, आणि या वर्षीच्या डॉक्टर्स डेची थीम आहे सर्वांसाठी आरोग्य प्रत्येकासाठी गुणवत्ता, हेल्थ फॉर ऑल क्वालिटी फॉर एव्हरीवन, आणि बिहाइंड द मास्क केअरिंग फॉर केअर गिअर. हा दिवस प्रत्येक देशात साजरा केला जातो. खरं म्हणजे ना डॉक्टरांचं आणि सरकारची सुद्धा आता बऱ्याचशा सरकारी योजना आल्यामुळे प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल तर त्याचा फायदा गरीब लोकांना बऱ्यापैकी या योजनांमुळे होतो आहे. आणि आरोग्य सुविधा खऱ्या अर्थाने तळागाळात किंवा खेड्यापर्यंत पोहोचली आहे असं आपण म्हणू शकतो.
0: खरे ग, हार्ट सर्जरी सारखी गोष्ट सुद्धा अल्प दरामध्ये त्यांना मिळते हे खूप मोठं भाग्य आहे.
1: लोकांनी यासाठी जागरूक असलं पाहिजे आणि त्यांच्या योजनांचा योग्य रीतीने लाभ घेतला पाहिजे
0: आणि त्या योजना कोणासाठी आहेत हे लक्षात घेऊन तसं वागलं पाहिजे. म्हणजे श्रीमंतांनी या योजनेमध्ये घुसता कामाला खरीच ज्याला गरज आहे त्यांनी त्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे.
1: पण कधी कधी पाहायला मिळतं हा सुषमाताई की काही काही पेशंट फोर व्हीलर मधनं हॉस्पिटलमध्ये येतात आणि योजनेचं कार्ड त्यांच्या हातात मध्ये असतं. अशा वेळी थोडं वाईट वाटतं पण डॉक्टर हे सगळं बाजूला ठेवून रुग्ण म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याला रुग्ण सेवा देतो.
0: म्हणून ग अंजली आपल्याला सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे किती बरं वाटतंय. तिच्या प्रतीच आपण आदर व्यक्त करतोय डॉक्टर.
2: आणि खरंच ती जनसेवा करते, हीच ईश्वर सेवा आहे.
0: खरंच आहे, खूप काम करते आणि त्यामुळे चांगले चांगले पेशंट चांगले बरे होतात.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा जाते बोलतीये. आज मी या आपल्या कार्यक्रमात विलास चव्हाण सरांची मुलाखत घेणार आहे. धुळ्यामध्ये ते पालेशा महाविद्यालयातून निवृत्त झाले, पण विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे ते संचालक म्हणून त्यांनी जवळजवळ 11 वर्ष काम केलंय. विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार अनेक बाजूंनी केलाय, अनेक कृतीशील कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. माधव पालेशा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावरही विद्यार्थी विकास आणि विद्यार्थी कल्याणासाठी अनेक कार्यशाळांतून ते मार्गदर्शन करत असतात. गांधी फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे कार्य आजही सुरू आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि सामाजिक शैक्षणिक संस्थांवर ते पदाधिकारी आहेत. व्यक्तिमत्व विकास, योगाभ्यास, स्पर्धा परीक्षा, मनोबल वृत्ती, मेडिटेशन यावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत, म्हणून आज त्यांच्याशी बोलायचं ठरवलंय. नमस्कार चव्हाण सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मला असं विचारायचं आहे की एवढी तुम्ही काम केलीत तर मला थोडं तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एवढं विद्यार्थ्यांच्या साठी कार्य करत राहणं आणि शिक्षण आणि सामाजिक संस्थांशी जोडलं जाणं निरपेक्षपणे हा फार चांगला विचार आहे. थोडा बालपणाविषयी सांगा.
1: माझा जन्म जो आहे तसा धुळ्यातच झालेला आहे. बालपण आणि सगळंच रिटायरमेंट पर्यंतच आयुष्य जे आहे ते धुळ्यामध्ये गेलं. घरात काका, काकू आणि आई हे सगळेच शिक्षक असल्या कारणामुळं त्याचा थोडासा परिणाम जो आहे शिक्षकी पेशातला आणि त्या शिक्षकी पेशातल्या एकूणच वर्तनाचा तो झाला. आणि सुदैवानं मीही टीचिंग प्रोफेशनमध्येच गेलो. पालेशा धुळ्याचं जे आर सी टी हायस्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये काम केलं आणि त्यानंतर मग पालेशा महाविद्यालय या ठिकाणी काम केलं. त्यामुळे ते सगळा भाग जो आहे हा विद्यार्थ्यांबरोबर संपर्काचा तो राहिला. विद्यावर्धनी महाविद्यालय धुळ्यामध्ये फार प्रसिद्ध महाविद्यालय होतं त्या काळामध्ये. त्या काळात विद्यार्थी दशेमध्ये विद्यावर्धनी महाविद्यालयामध्ये इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी चालत असत आणि प्राध्यापकही तसेच त्यावेळेला होते आणि त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे या सगळ्या अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं आणि मग ते तसं व्यक्तित्व जे आहे ते त्या पद्धतीने घडत गेलं.
0: अगदी बरोबर. मग आपली निवड जळगावला झाली आणि तुम्ही संचालक म्हणून काम केलं, कसं होतं ते काम, काय स्वरूप होतं?
1: 1990 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या कालावधीमध्ये मग विद्यापीठ सुरू झालं असल्या कारणामुळं म्हणजे जसं कुलगुरू हे पहिलं पद असतं, परीक्षा नियंत्रक दुसरं पद असतं, बीसीडी डायरेक्टर हे पद असतं, परीक्षा नियंत्रक हे पद असतं, तसं स्पोर्ट डायरेक्टर आणि विद्यार्थी कल्याण संचालक अशी पदही त्या ठिकाणी असतात. तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग 1997 मध्ये मी त्या पदावर कामासाठी गेलो आणि विद्यापीठाचं अवघं वय 7-8 वर्षाचंच असल्या कारणामुळं फार अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी विद्यापीठामध्ये त्या कालावधीमध्ये होत्या असं काही नाही. आज जेवढ्या सोयी आहेत त्या तर अतिशय उत्तम प्रकारच्या सोयी आहेत, पण त्या कालावधीमध्ये मग गेल्यानंतर सगळ्यात अगोदर एक महत्वाचं जे काही काम मी केलं असेल तर आम्ही सगळे विद्यार्थी दशेमध्ये असताना कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पुणे विद्यापीठात असताना आम्ही सहभागी व्हायचो आणि मग पुणे विद्यापीठामध्ये युवक महोत्सव होता. तो युवक महोत्सव या सगळ्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेला नव्हता. मग पहिलं काम मी त्यावेळेला केलं, कुलगुरू महोदयांना त्यांना विनंती केली की अशी एक ऍक्टिव्हिटी आपण सुरू करूया आणि मग सरांनी वेगवेगळ्या कमिट्या, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातले जे कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये असणारे प्राध्यापक आहेत तर त्यांना त्या समितीमध्ये आणलं आणि आम्ही एक फार छान नियमावली जी आहे ती तयार केली आणि त्या नियमावलीनुसार मग आम्ही पहिला युवक महोत्सव जो आहे तो सुरू केला. आता त्याचं स्वरूप फारच एकदम उच्च मोठं झालेलं आहे. त्यानंतर
0: पहिला युवक महोत्सव कुठे झाला?
1: पहिला युवक महोत्सव आम्ही विभागीय स्तरावर असा घेत असतो म्हणजे सुरुवात असल्या कारणामुळं पहिला जो आहे तो जळगावच्या एमजे महाविद्यालयामध्ये आम्ही विभागीय स्तरावर केला. त्यानंतर मग धुळ्याच्या एका महाविद्यालयामध्ये केला आणि नंदुरबारच्या एका महाविद्यालयामध्ये केला. असे 3 ठिकाणी मग आम्ही ते महोत्सव जे ते घेत असू. नंतरच्या कालावधीमध्ये त्याचं स्वरूप फार छान बदललं आणि त्यामुळे मग एकत्रित युवक महोत्सव जवळपास 1500 ते 2000 मुलं 5 दिवस त्या युवक महोत्सवामध्ये एकत्र येतात आणि 17 ते 18 म्हणजे आता 21 झाल्या आहेत, 21 कलाप्रकारांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या तिथे आयोजित केल्या जात होत्या.
0: अरे वा, सगळ्या 15 ते 20 वयोगटातल्यामुळे 25 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या एवढ्या मुलांना 2-3 हजार मुलांना एका वेळी सांभाळणं सोपी गोष्ट नसते. मग तुमचा विद्यार्थ्यांशी संपर्क त्यावेळेला कसा येत होता?
1: माझ्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेचं पण काम होतं. मग राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामामुळे मला संधी अशी मिळायची की मी परिसरातल्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातल्या परिसरातल्या बहुतेक सगळ्या महाविद्यालयांमध्ये एकदा तरी जायचो. आणि विशेषतः काय व्हायचं की राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष हिवाळी शिबिर हे निवासी स्वरूपाचं असायचं. आणि पद्धत अशी होती की जो कार्यक्रम समन्वयक असतील विद्यापीठाचे त्यांनी एकदा तरी त्या शिबिरांना भेट देणं गरजेचं आहे आणि त्याचं सुपरविजन करणं गरजेचं आहे असे ते नियम आहे. आणि त्यामुळे मी ज्या ज्या महाविद्यालयाच्या एनएसएसच्या शिबिरांमध्ये जायचो तिथे या युवक महोत्सवाचं माहिती द्यायचो, विद्यापीठाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याची माहिती द्यायचो. आणि त्यामुळे त्या मुलांना असं वाटायचं की हे केवळ आपल्याला सांगण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि मग ते विद्यार्थी मोठ्या संख्येने मग विद्यापीठाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्याच्याबरोबर आपण या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मग विडंबन नाट्य, मूक नाट्य, अभिवाचन कार्य शाळा, अभिनयाच्या कार्यशाळा, काव्यवाचनाच्या कार्यशाळा अशा आपण कार्यशाळा त्यांच्यासाठी आयोजित करत होतो. आणि त्या कार्यशाळांचा परिणाम असा झाला की मुलं खूप संख्येने तिथे सहभागी व्हायला लागले. मग वाङ्मयीन कला प्रकारासाठी पण आपण असं केलेलं होतं म्हणजे कथा, कविता, संगीत असं किंवा नृत्य अशा की ज्यांच्या कार्यशाळा आयोजित करायचं. आणि नियत विद्यापीठाने एक नियम केलेला होता की प्रत्येक महाविद्यालयानं नियतकालिक वर्षभराचा वार्षिक अंक जो असतो तो काढलाच पाहिजे. म्हणजे आम्ही ते कंपल्सरी केलेलं होतं. आणि जर नाही केलं तर त्याला थोडी आम्ही कारवाई जी त्याची त्या काळात आम्ही ते केलेलं होतं हो आमच्या विभागाने. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की खूप छान लेखक मुलं मुली तयार व्हायला सुरुवात झाली. मग कविता
0: ही योजना फार चांगली आहे की प्रत्येक नियतकालिक प्रसिद्ध व्हावं त्यामुळे सगळे जे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेखन प्रक्रियेत सहभागी होत आलं हे चांगलं केलं तुम्ही. आणि अनेकांना तुम्ही स्वतः भेटल्यामुळे जी माउथ टू माउथ पब्लिसिटी असते आणि एक खात्री आणि विश्वास असतो ते पण छान झालं. तुम्ही स्वतः अभिनयामध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत, मग या कार्यशाळेमध्ये तुम्ही पण मार्गदर्शन करत होता का?
1: मी जायचो. आम्हाला विद्यावर्धनी महाविद्यालयामध्ये असताना आम्ही नाटक एकांकिकांमध्ये आम्ही सहभागी असतो, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पण मी जायचो. तर त्याचा परिणाम असा झाला की मी पण त्या कार्यशाळेमध्ये मुलांना मार्गदर्शनासाठी जायचो. आणि त्याचा परिणाम मग असा झाला की आपला संचालकच या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे तर आपण का नाही. मग आणि काही प्राध्यापक जे होते ते पण मला माहीत होते की त्या कालावधीमध्ये ते आमच्याबरोबर युवक महोत्सवाला असायचे, त्यांना सोबत घेतलं. आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे या युवक महोत्सवाची ऍक्टिव्हिटी असेल किंवा विद्यार्थी कल्याणच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या खूप वेगानं फार छान यशस्वी झाल्या असं मला वाटतं.
0: हो हो. आणि मला असं आठवतंय की त्या विद्यार्थी राष्ट्रीय योजनेमध्ये निवासी कार्यशाळेमध्ये आपण अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना प्रेरित केलं, त्यामागे तुमचा हेतू काय होता?
1: नाही, राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की सुजाण नागरिकाची निर्मिती करणं. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं घोषवाक्यच असं आहे की नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाहीये हे समाजासाठी आहे. आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून काय व्हायचं की आपले प्रश्न काय आहेत आणि आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपलीच भूमिका काय असायला पाहिजे याची जाणीव जी आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हायची. ग्रामीण भागातले प्रश्न समजायचे, आपले स्वतःचे प्रश्न समजायचे आणि या प्रश्नाच्या उकलमध्ये मग ज्याला आपण ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो तर ती शाश्वत विकासाची प्रक्रिया जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने या मुलांमध्ये त्याची जाणीव व्हायची. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग असा की जी टोटल पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, परिपूर्ण व्यक्तित्वाचा विकास व्हायला पाहिजे, तो विकास करण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार चांगल्या पद्धतीने त्या केल्या जातात. कारण स्वयंशिस्त हा भाग राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार महत्वाचा आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून आपण मुलींसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले.
0: त्याबद्दल विचारायचं होतं की विद्यापीठ नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तुम्ही अनेक योजना सुरू केल्यात. ग्रामीण भागातल्या योजना विशेषतः ग्रामीण ठिकाणी त्या राबवल्यात, कार्यशाळा वगैरे. म्हणजे मुलं कधीच बोलत नव्हती, त्यांना बोलतं केलं. प्राध्यापक कधीच आपल्या विषयाच्या पलीकडे विचार करत नव्हती, त्यांना प्रेरित केलं. त्यातला काही अनुभव सांगा.
1: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखलं जातं, त्या विद्यापीठाचा खूप मोठा भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मग धुळ्यामध्ये पण आहे, नंदुरबारमध्ये पण आहे, आणि जळगावच्या चोपडा रावेर हा जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये पण आहे. मग या मुलांना आम्ही एकत्र आणून त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करावा, कारण ही मुलं फार बुजरी असतात, त्यांच्यातलं पोटेन्शियल प्रचंड असतं, कलागुण प्रचंड असतात, लेखनाचं कौशल्य त्यांच्यामध्ये असतं, फक्त त्यांचं भाषेचं वैगुण्य त्यांच्यामध्ये असतं. मग आम्ही ते भाषेचं वैगुण्य दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा ज्या आहेत त्या आयोजित केल्या, आणि मग ही मुलं बोलायला लागली, एकत्र यायला लागली, आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ही मुलं, म्हणजे आम्ही त्याला नाव असं दिलं होतं, आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास आणि प्रेरणा विकास कार्यशाळा असं त्याला नाव दिलेलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून मग आता मला जी मुलं भेटतात त्याच्यातले पुष्कळ मुलं वकील झालेली आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, काही तर पीएचडी होल्डर आहेत, नेटसेट पास आहेत, आणि वकील मुलांची तर स्वतंत्र संघटना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, आणि त्यांच्या माध्यमातून मग काही सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. आदिवासी पाड्यातल्या शाळांमध्ये हे वकील मुलं स्वतः त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिकवायला जातात, आणि त्यांच्याबरोबर जे प्रायमरी टीचर आहेत ते मुलं किंवा प्राध्यापक जे मुलं आहेत ते सुद्धा मुलं त्यांच्याकडे जातात.
0: म्हणजे हे खरं फार मोठं काम आहे की आदिवासी मुलांना बोलतं केलं, भाषेचं वैगुण्य त्यांचं जावं यासाठी कार्यशाळा केली, आणि त्यांना मूळ प्रवाहाकडे आणून त्यांच्यामधला आत्मविश्वास जागवला, आणि त्यांनी आता तो पुढे चालू ठेवलाय. म्हणजे एकाने दुसरी मेणबत्ती पेटवावी, दुसऱ्याने तिसरी पेटवावी, असं हे कार्य आहे.
1: त्याच्यामध्ये आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की विद्यापीठ जे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, सगळे सायन्स स्ट्रीमचे सगळे अभ्यासक्रम तिथे होते. मधल्या कालावधीमध्ये कुलगुरू महोदयांनी तुलनात्मक भाषा विभाग हा सुरू केला, आणि त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी हे सुरू केलं. आणि मग या आदिवासी भागातली मुलं जी आहेत ती त्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घेऊन एमए करायला आली, पण त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, कारण स्कॉलरशिप जी आहे ती उशिरा मिळायची.

0: जळगाव अंतर्गत धुळे शहरामध्ये महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र या नावानं एक उपकेंद्र जे ते चालवलं जातं, या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, बाळूभाई मेहता, विनोबा भावे, शिवाजीराव भावे, त्यांचे वडील नरहर भावे हे या केंद्रामध्ये निवासाला होते, वास्तव्याला होते. आणि मग यांच्या माध्यमातून म्हणजे शिवाजीराव भावे, विनोबा भावे आणि बाळकोबा भावे यांच्या माध्यमातून गीताईच्या संदर्भातलं बरंचसं काम जे आहे ते विनोबांनी गीताई लिहिलेली होती त्याच्यातलं बरंचसं काम झालं. आणि गांधीचा संपर्क असल्या कारणामुळे म्हणजे स्वतः गांधी धुळ्यामध्ये आलेले होते त्यामुळे त्या लोकांनी तिथले रामेश्वरजी पोद्दार, गंगूताई पोद्दार म्हणून एक कुटुंब होतं त्यांनी महादेवभाई देसाईंचं निधन झाल्यानंतर गांधींची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की महादेवभाईंचं स्मारक तयार करायचं आहे. आणि मग हे स्मारक तयार झाल्यानंतर मग इथे काय काम करावं तर गांधी विचाराचं आणि गीताई प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं. मग विद्यापीठानं हे केंद्र जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर आम्ही मुंबई सर्वोदय मंडळाच्या मदतीने युवकांना गांधी समजावा म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये गांधी समजावा, आज जी काही परिस्थिती आहे त्या परिभाषेमध्ये गांधी समजावा यासाठी मग आम्ही गांधी विचार परीक्षांचं आयोजन केलं. म्हणजे गांधींच्या विचाराची छोटी छोटी पुस्तकं किंवा गांधीचं आत्मकथा हे जे पुस्तक आहे हे मुलांना वाचायला दिलं आणि त्याच्यावर परीक्षा आयोजित केल्या आणि त्यांना प्रमाणपत्र दिली. याचा परिणाम असा झाला की जवळपास 25 ते 30 हजार पुस्तकं आम्ही मुलांपर्यंत पोहोचवली आणि किमान गांधी समजू शकतो त्यांना, म्हणजे त्याचा नंतरचा भाग काय होईल ते जाऊ द्या, पण आज त्यांना गांधी समजतो आहे, गांधीने काय केलेलं होतं ते समजत होतं आणि या माध्यमातून मग तो गांधी आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केला. डॉक्टर मुबशाह, डॉक्टर विश्वास पाटील, डॉक्टर पितांबर सरोदे अशी काही मंडळी या प्राध्यापक हे तिथे विद्वान गांधी विचाराचे प्राध्यापक होते त्यांच्या माध्यमातून काही पुस्तकं आम्ही तयार केली आणि जवळपास 15 पुस्तकांचं संपादन धुळ्याच्या गांधी तत्वज्ञान केंद्राने केलेलं आहे आणि अतिशय छान गांधीचं काम जे आहे.
1: त्या सगळ्या नेत्यांबद्दलही आहेत ही पुस्तकं, म्हणजे मला वाटतं एक जयप्रकाश नारायण आहेत, आणखी अनेक नेत्यांबद्दल आहेत, म्हणजे हे नेतेही तुम्ही समाजापर्यंत पोहोचवले पुस्तकातून. तुमचं खूप चांगलं काम आहे आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, त्यामुळे आज तुम्ही आपल्याला भेटलात आणि छान माहिती दिलीत. श्रोते हो, हा होता आपला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. प्राध्यापक विलास चव्हाण यांच्याशी आपण भेटलो. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सर.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि मी तुमचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शब्द माधुर्य, गीत माधुर्य आणि नाद माधुर्य, म्हणजेच काही सुंदर अशा गीतांबद्दल आणि त्यांच्या आपल्या जीवनावर असलेल्या प्रभावाबद्दल. मंडळी, संगीत, गाणी आणि शब्द तसं पाहिलं तर अमूर्त, नादब्रह्मच ते. डोळ्याने दाखवा म्हटलं तर नाही दिसायचं, पण अनुभव मात्र घेता येतो. कान तृप्त होतात, मनही तृप्त होतं. निराश झालेल्या मनाला उभारी देण्याची शक्ती या नादब्रह्मात असते. एक प्रकारे परमेश्वराच्या अस्तित्वाचीच ती अनुभूती असते. म्हणून तर मंदिरात गेल्यावर, ध्यान केल्यानंतर मनाला जी शांती प्रसन्नता लाभते, तीच शांती प्रसन्नता हे नादब्रह्म आपल्याला देतं. तुम्ही तल्लीन होऊन ऐकलं तर सहजच तुमची समाधी लागते. मग अशा वेळी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष जात नाही. मंडळी, मागे आपले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीसह अन्य 12 व्यक्ती देखील या अपघातामध्ये मृत्यू पावले होते. आणि या प्रसंगी मला लता दीदींनी गायलेल्या एका गीताची आठवण आली. ते गाणं आहे, आकाश के उस पार भी आकाश है. लता दीदींच्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे. एअरफोर्स दिनासाठी लता दीदींनी हे सुंदर गाणं गायलं आहे. हे गीत गुलजार यांचं आहे. हे गाणं गैरफिल्मी आहे. सगळी चांगली गाणी चित्रपटातीलच असतात असंही नाही. या गीताचा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवर पाहिला तर आपल्याला हवेत झेप घेणारी लढाऊ विमानं दिसतात आणि त्या विमानांच्या उड्डाणासोबत लता दीदींचा आवाज ऐकू येतो. विमानं आकाशातून उडत असतात. दीदींचे स्वर जणू त्या विमानांसोबत आकाशात विहार करतात. ते शब्द आपल्याला सांगतात, आकाश के उस पार भी आकाश है. जणू त्या सांगतात, इथेच थांबू नका. पर्वतांची आकाशाची उंची तुम्ही गाठली म्हणजे सगळं मिळवलं असं समजू नका. या आकाशाच्या पलीकडे देखील एक विशाल आकाश आहे, ते तुम्हाला खुणावत आहे. चला पुढे. गुलजार या सिद्धहस्त कवींचे शब्द आणि त्या शब्दातील सामर्थ्याचा प्रत्यय आणून देतात ते लता दीदींचे स्वर. निराश मरगळलेल्या मनाला उभारी देण्याचं सामर्थ्य, शक्ती या शब्दांमध्ये आहे. या गीतातला सुरुवातीचा आणि नंतर येणारा आकाश हा शब्द लता दीदींनी इतका अफलातून आणि वेगवेगळ्या प्रकारे गाण्यात उच्चारला आहे की त्याला तोड नाही. जणू त्यांचे शब्द आपल्याला सुद्धा आकाश के उस पार घेऊन जातात. छोटंसं 3 कडव्यांचंच हे गीत, पण त्यात जीवनाचा आशावाद ठासून भरला आहे. या गीतातल्या काही ओळी बघा. झरते रहो बादल झरे जिस तरह, दरिया मुड़े पैरों तले जिस तरह,
सागर में भी गिर के कभी खाली न हो, आकाश के उस पार भी आकाश है। आकाशातले मेघ जलाचा वर्षाव करत राहतात, खाली असणाऱ्या समुद्रावर देखील वर्षाव करत राहतात, पण ते रिते होत नाहीत, पुन्हा पुन्हा जलवर्षाव करतच असतात। तसं तुम्ही थकू नका, थांबू नका, देत रहा, आपलं कर्तव्य करत रहा। इथे मला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीची कविता आठवते, तो म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। मंडळी, या इंग्रजी कवितेतील ओळींमध्ये जंगलाचा जो उल्लेख आहे तो केवळ जंगलाचा नसून आयुष्याचा देखील आहे, रूपकात्मक आहे। हे जंगल सुंदर आहे, घनदाट आहे, पण मला इथं थांबून चालणार नाही, कारण मला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, पाळायची आहेत। ही आश्वासनं म्हणजे जीवनातील ध्येय। ते जर गाठायचं असेल तर रस्त्यातील मोहांना बळी पडून चालणार नाही, कारण थांबला तो संपला। आकाश के उस पार भी या गीताच्या पुढील कडव्यामध्ये गुलजार म्हणतात, आना भी है जाना भी है हर दफा, चलते रहो मौसम चले जिस तरह, कोई नहीं आए अगर एकला चलो, आकाश के उस पार भी आकाश है। हार जीत सुरूच राहणार, जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरूच राहणार, पण म्हणून आपल्याला वाटचाल थांबवायची नाही। या पृथ्वीवर ऋतू कसे एकामागून एक येत जात राहतात, तशीच वाटचाल तोच आदर्श पुढं ठेवून आपल्याला करायची आहे। कोणी सोबत आलं तर उत्तमच, पण नाही आलं तर कोणासाठी थांबू नका। आपली वाटचाल एकट्या नका होईना, पण सुरूच ठेवा, कारण ज्याला ध्येय गाठायचं आहे त्याला कोणासाठी थांबून चालणार नाही। या सुंदर गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे। असं म्हटलं जातं की हे गीत सुरुवातीला आशाताई आशा भोसले या गाणार होत्या, पण नुकतंच आर डी बर्मन यांचं त्यावेळी दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे हे गीत लता दिदींकडे आलं। पुण्याला 1994 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी दिदींनी स्वतः हे गीत सादर केलं होतं। तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव हे यावेळी उपस्थित होते। मंडळी, आज लता दिदी नाही आहेत, पण लता दिदी असोत की आशाताई, दोघेही जित्या जागत्या लेजंड्स। आशाताईंनी म्हटलेल्या एका सुंदर गीताबद्दल या ठिकाणी मला बोलावंसं वाटतं। हे अप्रतिम गीत आहे शांता शेळके याने लिहिलेलं, जीवलगा राहिले दूर घर माझे, हे ते अजरामर गीत। या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं। हे गीत शांततेत ऐकावं तर त्याच्या सौंदर्याची अनुभूती आपल्याला येते। तसं आपण एरवी केव्हाही ते ऐकू शकतो। ऐकल्याचं फळ तुमच्या पदरामध्ये नक्की पडल्याशिवाय राहणार नाही। कोणतं फळ? मन तृप्त होणं, कान तृप्त होणं, हेच ते फळ। पण निवांतपणे शांततेत ऐकाल तर ते तुम्हाला नादब्रह्माची अनुभूती देईल, तुमची समाधी लागेल। या गीताला उपमा द्यायची झाली तर मी संथ वाहणाऱ्या एखाद्या नदीची उपमा देईल। नदीचे दोन्ही काठ म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं मंद मंद वाजणारं संगीत। या संगीताच्या दोन्ही काठांमधून वाहणारा जलाचा पारदर्शी प्रवाह म्हणजे आशाताईंचं गाणं। जणू
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला असं आहे. या गीतात अंतर्याच्या आधी खास संगीत नाही. आलापानं गाणं ध्रुवपदातून अंतर्यात प्रवेश करतं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. असं म्हणतात की आशाताईंनी हे गाणं वन टेकमध्येच रेकॉर्ड केलं. हे गीत जसं ऐकायला अप्रतिम तसंच गायला महाकठीण, पण आशाताईंसारखी एखादी लिजेंडरी सिंगरच ते लीलया पेलू शकते. इथे संगीत आणि चाल हृदयनाथ मंगेशकर यांची. संगीतकार हृदयनाथ असोत, श्रीनिवास खळे असोत किंवा अन्य कोणतेही संगीतकार असू द्या, अन्य गायकांसाठी या संगीतकारांचं संगीत पेलणं म्हणजे एक आव्हान असतं. पण लता दीदी आणि आशाताई या दोघीही त्यासाठी समर्थ गायिका. त्या गीतातल्या शब्दांना आशाताईंनी जे वजन प्राप्त करून दिलं त्याला तोड नाही. मी आधी सांगितलेल्या लता दीदींच्या आकाश के उस पार भी या गाण्यात आकाश हा शब्द त्यांनी जसा वेगवेगळ्या सुंदर पद्धतीनं गायला आहे, अगदी तसाच या गीतातील जीवलगा हा शब्द आशाताईंनी गायला आहे. ऐकून बघा, गाण्यातली जी आर्तता आहे ती जीवलगा या शब्दातून मूर्तिमंत साकार झाली आहे. या गीतातला फक्त जीवलगा हा शब्द कसं वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला आहे ते पाहावं म्हणजे आशाताईंच्या गायन सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला येतो. किर्र बोलते घन वनराई हे शब्दही असेच सुंदर म्हटलेले. सांज सभोवती दाटून येई हे शब्द भोवताली काळोख पसरल्याचा प्रत्यय आणून देतात आणि मग तो आशावाद. अशा या वातावरणात हे परमेश्वरा तूच एक आशा आहेस, तल्लीन होऊन ऐकलं तर आपण त्यात हरवून जातो असं हे भावोत्कट गीत. मंडळी, या कार्यक्रमामध्ये या दोनच गीतांबद्दल मी तुम्हाला सांगू शकलो, पण अशी खूप गाणी आहेत तुमच्या आणि माझ्याही मनामध्ये. त्या गीतांमधलं नादमाधुर्य, शब्दमाधुर्य वेड लावतं आपल्याला. त्यात परब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं असतं. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले कवी गायक हे या परब्रह्माचं माध्यम बनून आलेले असतात. त्यांच्यात तीच दैवी शक्ती वास करत असते. परब्रह्म अशावेळी नादब्रह्माचं रूप घेतं आणि एक नवीन सृष्टी निर्माण करतं. त्या सुरांमध्ये आपण चिंब न्हावून निघतो, पवित्र होतो. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, दशक पहिले, समास दुसरा। अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करून सर्व सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या फलदायक बोधरूप अशा ओंकार गणेशास नमन असो। माझ्या अंतःकरणात आपण यावे, सर्वकाळ वास्तव्य करावे। मुख दुर्बळ असलेल्या मला आपल्या कृपा टकटाक्षाद्वारे बोलते करावे। आपल्या कृपेने भ्रांतीचा पडदा दूर होतो आणि विश्वभक्षक काळ आपले दास्यत्व करू लागतो। आपल्या कृपेमुळे विघ्ने बापडी होऊन थरथरा कापू लागतात आणि केवळ आपले नाव घेतल्याने देशधडीला लागतात। म्हणून विघ्नहर हे आपले नाव आम्हा अनाथांचे माहेरच आहे। आपले नाव घेतल्याने हरिहर देखील अमर झाले असून ते आपणास वंदन करतात। मंगलनिधी असलेल्या आपणास वंदन केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात। आघात, अडथळे, उपाधी यांची बाधा दूर होते। श्री गणेशाचे ध्यान केले असता मनाला मोठे समाधान लाभते। मन ध्यानावस्थेत सर्वांगातून निघून केवळ नेत्रात स्थिर होते। आपल्या सगुण रूपाचे लावण्य नृत्य करू लागते तेव्हा सर्व देव देखील स्तब्ध होतात। सदा सर्व काळ अत्यंत आनंदाने डोलणारे आपले प्रसन्न वदन सदैव आनंदित असते। आपले भीमकाय रूप भव्य असून आपली मूर्ती महाप्रचंड आहे। आपल्या मस्तकावर उदंड सिंदूर चर्चिला आहे। नाना सुगंध आपल्या भोवती दरवळत असून नाना शब्दांचे नाना झंकार तेथे दिसतात। आपली सरळ व खाली वळलेली सोंड मनोहर भासत आहे। आपले विशाल कान हलतात तेव्हा 14 विद्या साकारतात। आपल्या मस्तकावर रत्नखचित मुकुट झळकत असून त्यावर तेजाचे किरण चमकत आहेत। आपले शुभ्र दात ठसठशीत दिसत असून त्यावरील सुवर्णाची रत्नखचित कडी शोभते आहे। कानामध्ये असलेली निळी कुंडले तळपत आहेत। आपल्या विशाल उदरावर नागाचा कडदोरा घातलेला असून त्याला लावलेल्या छोट्या घंटांचा मंद नाद किणकिण करीत आहे। चतुर्भुज लंबोदर रूप असलेल्या गणेशाच्या कमरेला पीतांबर असून समोर नाग फणत्कार करीत आहे। हा वेटोळे घालून बसलेला शेष मधूनच नाभिकमळाकडे जिभल्या चाटत टकमका पाहत आहे। आपल्या घरात नाना पुष्पांच्या माला शोभत असून हृदय कमळावर रत्नजळित पदक शोभत आहे। चार हातांपैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अंकुश आणि एका हातात आपल्याला अतिप्रिय असलेला मोदक आहे। आपणासमोर विविध कला, नाट्य, नृत्य, टाळ, मृदंग, संगीत, गायन सादर होत असून आपण त्याला हुंकार देऊन यथोचित दाद देत आहात। आपली मूर्ती अत्यंत चपळ, सुलक्षण, साजरी अशी असून जणू लावण्याची खाणच आहे। दोन्ही पायातील नुपुरे व अन्य घागऱ्या वगैरे दागिन्यांचा ऋणुझुणू गजर कानावर पडत आहे। आपल्या अस्तित्वामुळे ईश्वर सभेला शोभा आली असून दिव्य तेज साकारले आहे। आपल्या कृपेमुळे साहित्य विषय सुलभ झाले आहेत। अशा प्रकारे सर्वांग सुंदर सकळ विद्यांचा स्वामी असलेल्या गणेशास माझा साष्टांग नमस्कार। गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता बुद्धीत प्रकाश पडतो आणि गणेशाच्या गुणांचे श्रवण केले असता सरस्वती प्रसन्न होते। अशा या गणेशास ब्रह्मादिक देव वंदन करतात। त्यांच्यापुढे माणूस तर काहीच नाही, म्हणून गणेशाचे चिंतन केले पाहिजे। गणेशाचे स्मरण केल्याने मूर्ख, अवलक्षणी, हीनापेक्षाही हीन असतील तेही सर्व विषयात प्रवीण होतात असा परमसमर्थ असलेला कल्लूचंडन विनायका स्वानुभवावर आधारित भजन करण्याचे मनोरथ पूर्ण कर ही प्रार्थना। अशा प्रकारे परमार्थाची इच्छा मनात धरून मी यथामती श्री मंगलमूर्ती गणेशाचे स्तवन केले आहे। इति श्री दासबोधे
गुरुशिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास द्वितीय समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा ही मोठी शक्ती आहे. फार चिकित्सा करत बसणं हे मानवी देहबुद्धीचं लक्षण आहे. दुकानात गिराईक आलं आणि मालाची फार चिकित्सा करू लागलं की हे गिराईक काही विकत घेणार नाही असं दुकानदार मनात समजतो. परमार्थामध्ये सुद्धा अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचं तसंच आहे. रणांगणावर गुरुना कसं मारावं या चिकित्सेत अर्जुन पडला. भगवंताने अर्जुनाला आपलं रूप दाखवलं, त्यात पुढं होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या. देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळं झालेला गोंधळ या विश्वरूप प्रदर्शनामुळं नाहीसा झाला. मायेचं मूळ लक्षण म्हणजे काय? मी करता आहे असं वाटणं. अभिमानाशिवाय कार्य तरी कसं होईल असं आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागंपुढं पाहत नाही. देहबुद्धीनं केलेला धर्म उपयोगी पडत नाही. अभिमानानं पुण्यकर्म जरी केलं तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात. सर्व काही देवाला अर्पण केलं ही आपली आठवण काही जात नाही. दुःखात असताना आपण आपलं जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असं म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. आपण आपल्या शंकेचं समाधान करू शकत नाही, त्यासाठी आपण कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकंच. मी कसा जगलो याचं कारण कुणालाही सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. ही सृष्टी भगवंतानं उत्पन्न केली. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे. तो आनंदमय आहे. आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का? याचं उत्तर असं की देव आहे असं खऱ्या अर्थानं आपण वागत नाही. जिथं भगवंत आहे तिथं आपण त्याला पाहत नाही, श्रद्धेनं साधन करत नाही. श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धेनं जे काम होईल ते कृतीनं होणं कठीण जातं. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी या बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. विद्वानांची मतं आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळं आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपलं काम होईल. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे. भगवंतावर निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रम्य अशी सकाळ आणि आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आपल्या नाशकामध्ये. रविवारी सकाळी तुमच्याशी गप्पा मारताना इतकं छान आणि प्रसन्न वाटत असतं, वेगळं काहीतरी तुम्हाला ऐकवण्याची इच्छा असते आणि अर्थातच प्रसंगानुरूप सणावारांच्या अनुषंगाने असं काहीतरी ऐकवावं हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर गेले काही दिवस आपण मीच लेखन केलेले आणि काही वर्षापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून प्रकाशित झालेल्या लेखांचं अभिवाचन करते आहे आणि ते तुम्ही ऐकता आहात आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिना म्हटलं की भरपूर पाऊस, अर्थात आषाढी एकादशी तर आहेच आहे, चातुर्मासाला सुरुवात होते आहेच आहे. पण आषाढाचा पहिला दिवस हा एका खास कारणासाठी ओळखला जातो, की आषाढाचा पहिला दिवस हा एका वेगळ्या गोष्टीसाठी गेली अनेक वर्ष आपण साजरा करतो आहोत, ते म्हणजे महाकवी कालिदास यांची जयंती. आणि आषाढस्य प्रथम दिवसे असं आपण ज्याला म्हणतो, ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये मुबलक असं लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपण महाकवी कालिदास असं म्हणतो. आपल्या नाशकामध्ये त्यांच्या नावचं महाकवी कालिदास नाट्यगृह सुद्धा आहे. आणि अशा या महाकवी कालिदासांची जयंती आपण आषाढाच्या पहिल्या दिवशी साजरी करत असतो. तर त्याच अनुषंगाने मागच्या वर्षी मी हा लेख लिहिला होता आणि तो एका ई पेपर मध्ये प्रकाशित झाला होता. निमित्त आहे आषाढ महिन्याचं आणि म्हणूनच हा लेख खास तुमच्यासाठी सादर करते आहे. तेव्हा ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे या लेखाचं अभिवाचन. ज्येष्ठ अमावस्येत झाली म्हणजे आषाढ या मराठी महिन्याची सुरुवात होणार. नुकतीच आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे. आषाढ म्हणजे ऐन पावसाच्या बहराचा, शाळा सुरू होण्याचा काळ आणि त्याबरोबर नवीन वह्या, पुस्तकांची, दप्तर, छत्री, रेनकोट यांची खरेदी. यावर्षी थोडा मोठाच गणवेश घेऊ असा हट्ट, कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेत कव्हर लावणं, हे सगळं त्यासोबत आलंच. महत्वाचं म्हणजे आखाड तळणं. आषाढ महिन्यात पाऊस खूप पडतो, हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. या दिवसात कोणी आजारी पडू नये म्हणून देवीला लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजे घारगे, मेथीची सुकी भाजी, गोड भजे अर्थात गुलगुले यांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढातील मंगळवार आणि शुक्रवार हे खास आखाड तळायचे दिवस. आषाढ म्हटलं की वेद लागतात एकादशीचे. यासोबतच आषाढ ओळखला जातो तो महाकवी कालिदास यांच्या नावाने सुद्धा. आषाढाचा पहिला दिवस आपण साजरा करतो तो महाकवी कालिदास दिन म्हणून. रामगिरीवर विरही शापित यक्ष थांबला एक, दिसे तयाला कड्यास भिडतो कृष्ण सावळा मेघ, फुले कुड्याची उधळूनी बोले तूच दूत रे खास, आषाढाच्या पहिल्या दिवशी यक्षवदे मेघास. वा, ह्या कवितेच्या ओळी आहेत कविश्रेष्ठ महाकवी कालिदास यांच्या जगप्रसिद्ध मेघदूत या महाकाव्यामधल्या. मेघदूत या संस्कृत काव्याची सुरुवात वरील पंक्तींनी होते. मेघदूत हे एक खंड काव्य असून पूर्व मेघ व उत्तर मेघ या दोन भागात विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक हा अलका नगरीत राहणारा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल त्याला एक वर्ष हद्दपार केलं होतं. दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर शिक्षा भोगत असताना वर्षा ऋतू येतो आणि त्याला आपल्या पत्नीची अधिकच आठवण येऊ लागते. त्यामुळे तो मेघालाच आपला दूत समजून पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याच्यावर सोपवतो. तेथील परिसराचे रम्य वर्णन करून करुणारसाने पूर्ण असा संदेश सांगून तिची क्षेमवार्ता घेऊनच परत ये असं सांगतो आणि मेघाची रवानगी करतो. अशा कोमल तरल भावनेने सजलेलं हे महाकाव्य. महाकवी कालिदास यांच्याविषयी फार काही माहिती नाही. एक गवळ्याचं पोर महाकवी कालिदास म्हणून जन्माला आलं असं म्हणतात. कालिदासाचा काळ हा इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं अकरावं शतक असा साधारण 1200 वर्ष यामध्ये कुठेतरी येतो. कालिदास हे एक संस्कृत नाटककार होते. त्यांच्याविषयी अल्प माहिती असली, त्यांचे चरित्र जरी उपलब्ध नसले तरी ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकांमुळे आणि काव्यामुळे परिचित आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधांवर केलेलं भाष्य. त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व दिसून येऊन सहज सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. निसर्ग, पशुपक्षी यांना मानवी भावभावना जोडल्या आहेत. संस्कृत भाषेतील विविध अलंकार वापरले आहेत. कालिदासाची काही प्रसिद्ध नाटके म्हणजे अभिज्ञान शाकुंतल, ऋतुसंहार, कुमार संभव, गंगाष्टक, मालविकाग्निमित्रम आणि मेघदूत इत्यादी.
त्यापैकी अभिज्ञान शाकुंतल या नाटकात हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि कणव मुनींची मानसकन्या यांचा गंधर्व विवाह, दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्या विवाहाचा राजाला पडलेला विसर आणि शकुंतलेची राजाला ओळख पटवून देण्यासाठीची धडपड, अंगठीची खूण असा कथाभाग आहे. ऋतुसंहार हे काव्य असून सहा ऋतूत होणारे निसर्गातील बदल, झाडे, वेली, पशुपक्षी यांवर होणारा परिणाम याचे वर्णन केले आहे. कुमार संभव हे महाकाव्य असून शिवपार्वती यांचा शृंगार आणि कुमार कार्तिकेयचा जन्म याचे वर्णन केले आहे. गंगाष्टक हे गंगा नदीचे श्लोकबद्ध वर्णन आहे. तर मालविकाग्निमित्र या नाटकात नृत्यांगना मालविका आणि राजा अग्निमित्र यांची प्रेमकथा आहे. त्या काळात संस्कृत भाषेत इतक्या मोठ्या प्रमाणात आणि प्रभावी लेखन केलेल्या महाकवी कालिदास यांना सादर प्रणाम, धन्यवाद. तर मंडळी, आपण वेगवेगळ्या विषयांवरील अभिवाचनासह भेटतच राहणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.

0: नमस्कार श्रोते हो, आपण गप्पा मारत आहोत कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी की जे लवाद म्हणजे आर्बिट्रेटर आहेत. महाशब्द साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: सर. आपण लवादाच्या निर्णय प्रक्रियेबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. या संपूर्ण लवाद प्रक्रियेत कुठल्या न्यायालयाला अधिकार क्षेत्र असतं?
1: ज्या न्यायालयामध्ये लवाद करारातील मुद्द्यांवरून मतभेद झाल्याने दावा दाखल केला गेलेला होता, अर्थात लवाद प्रक्रियेमधील काही मुद्द्यांवरून कुठल्याही पक्षाच्या तक्रारी असल्याने हस्तक्षेपासाठी त्यांनी ज्या न्यायालयामध्ये तक्रार निवारण अर्ज केला असेल त्याच न्यायालयाला या दाव्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी अधिकार क्षेत्र असेल असे हा कायदा सांगतो.
0: पण मग लवाद प्रक्रियेला मुदतीचा कायदा लागू होतो का?
1: होय, ज्याप्रमाणे न्यायालयातील दाव्यांच्या सुनावणीकरता जसा भारतीय मुदतीचा कायदा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 असं म्हणतात, तो त्यातील सर्व सुधारणांसह लवाद प्रक्रियेला देखील लागू होतो.
0: पण मग या कायद्यानुसार लवाद प्रक्रिया कधीपासून सुरू झाली असं समजण्यात येतं?
1: या कायद्याच्या कलम 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या दिवशी वादीकडून लवाद प्रक्रिया सुरू करण्याची नोटीस प्रतिवादीला मिळते त्या दिवसापासून लवाद प्रक्रियेची सुरुवात झाली असं समजण्यात येतं.
0: खरं तर लवाद करारामध्ये जे काही मुद्दे असतात त्याच्यामध्ये झालेले मुद्दे असतात, पण भविष्यात उद्भवणारे वाद सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केले जातात का?
1: होय, आपण सुरुवातीच्याच भागांमध्ये याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. सद्यस्थितीतील जर का वाद असेल आणि भविष्यामध्ये उद्भवणारे वाद लवाद प्रक्रियेने सोडवण्याचे कलम लवाद करारामध्ये अंतर्भूत असतं.
0: पण मग अशा दाव्यातली वादीची संधी लवाद प्रक्रिया सुरू करण्याचे पाऊल न उचलल्यामुळे रद्द होते का?
1: जर का त्या लवाद करारामध्ये काही विवक्षित मुदत दिली असेल, उदाहरणार्थ 1 महिना किंवा 3 महिने वगैरे, तर आणि जर का अशा नमूद करून दोन्ही पक्षांनी मान्य केलेल्या विहित नमुदितीमध्ये जर प्रतिपक्षाने लवाद प्रक्रिया सुरू करण्याचं पाऊल उचललं नाही, अर्थात तशी लेखी नोटीस दिली नाही, तर लवाद प्रक्रियेतून तो दावा निकाली काढण्याची त्या पक्षाची संधी रद्द होऊ शकते.
0: पण मग अशा प्रकारे मुदत संपल्याने वादीला जर हार्डशिप होणार असेल तरी ही संधी निघून जाते.
1: जर का आता सांगितल्याप्रमाणे त्या करारातील दोन्ही पक्षांनी मान्य केलेली विहित मुदत जर का संपली असेल आणि जर काही न्याय्य कारणाने वादी त्या मुदतीमध्ये लवाद प्रक्रियेने तो वाद सोडवण्याची लेखी नोटीस प्रतिवादीला देऊ शकला नाही आणि मुदत संपल्यामुळे वादीची त्या कारणामुळे खरोखरच हार्डशिप, ज्याला मराठीमध्ये आपण त्रास म्हणू शकतो, तो होणार असेल तर तो न्यायालयामध्ये हस्तक्षेपासाठी अर्ज करू शकतो.
0: पण मग अशा परिस्थितीमध्ये न्यायालय काय आदेश देतं?
1: न्यायालय अशा अर्जांवरती सुनावणी घेतं आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून पुरावे बघून जर का न्याय्य कारणासाठी तो उशीर झाल्याचं न्यायालयाला पटलं तर न्यायालय अशी मुदत वाढवण्याचा आदेश देऊ शकतो.
0: सर, खरोखरच तुम्ही खूपच छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतात, पण वेळ मला सांगते त्यामुळे आपण आता इथे थांबूया. पुढचे प्रश्न आपण पुढच्या भागात घेऊयात. तुम्ही त्यालात खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते, हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. लवाद याविषयी आपण चर्चा करत होतो.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो सावित्री अभे कशा आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्या बरोबर सावित्री घेऊन मी हजर झालेले आहे आणि अर्थातच आज आपण कोणाशी बोलणार आहोत तेही मी तुम्हाला सांगते. श्रोतेहो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मालेगाव इथून सौ योगिता जाधव मॅडम. त्यांचं बीएड डीएड झालेलं आहे आणि त्यांचा सगळा प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अॅबॅकसशी त्यांचा संपर्क कसा झाला, पुढे त्या आता काय करतायत, आधी त्या काय करत होत्या, हे सगळंच आता त्यांच्याशी आपण चर्चेतनं जाणून घेऊया. योगिता ताई खूप खूप स्वागत त्यांच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद ताई. आणि सर्वप्रथम मी आज मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते.
0: नक्कीच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मला तुमचं खरंच कौतुक करायला आवडेल की मालेगावहून तुम्ही इथे आलेले आहात. श्रोत्यांना मला जरूर सांगायला आवडेल की ब्रेंट्रेनची फॅमिली केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक टीचर्स कार्यरत आहेत. मागच्या सुद्धा सांगलीहून आपल्याकडे एक टीचर आलेल्या होत्या, त्यांची आपण मुलाखत ऐकली होती आणि आज तुम्ही मालेगावहून आलेल्या आहात. मूळच्या तुम्ही कुठल्या आहात?
1: मी मूळची मालेगाव पासून 6 किलोमीटरवर माझं माहेर वजीरखेडे म्हणून.
0: बर.
1: आणि सासर माझं मालेगाव प्रॉपर.
0: अच्छा.
1: माझं बालपण आणि माझं जे 10वीपर्यंतचं शिक्षण झेडपीच्या शाळेत झालेलं.
0: बर.
1: त्यानंतर मी कॉलेज 11वी 12वी मालेगावला सायकलीवर अपडाऊन करून.
0: बर.
1: त्यानंतर मी डीएड केलं.
0: अच्छा.
1: डीएड झाल्या माझं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग लग्नानंतर मी परत माझं शिक्षण चालूच ठेवलं. लग्नानंतर मी बीए केलं.
0: अच्छा.
1: बीए झाल्यानंतर मग मुलं घर फॅमिली सांभाळत तोपर्यंत मग मी 8 वर्ष काही केलं नाही.
0: बर बर.
1: आणि मग त्यानंतर मी माझे कोचिंग क्लासेस चालू करण्याचा विचार केला.
0: बर.
1: की आधी मी स्कूलमध्ये जायचा विचार केला, परंतु मग आमचे फॅमिली फ्रेंड सर्कल त्यांचं म्हणणं, घरी सासरे मुलं असताना घरातून 7 वाजता बाहेर निघायचं, त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्कूल करा, आणि मग एवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग त्याच्यामुळे मग मी एका विद्यार्थ्यापासून क्लास चालू केला.
0: बर.
1: आपले रेग्युलर
0: कोचिंग क्लासेस.
1: हा. मग एका विद्यार्थ्याचे 5 झाले. त्यानंतर मग माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला असताना त्याने अबॅकस त्याच्या शाळेत चालू झालेलं होतं.
0: बर.
1: त्याने तिथे जॉईन केलं
0: आणि
1: मग त्याने केल्यानंतर मग माझे रेग्युलर कोचिंग चालू असताना मला वाटलं की आता आपणही शिकावं अबॅकस नेमकं काय असतं. मग मी एका फ्रँचायझी बरोबर जॉईन झाले.
0: बर.
1: आणि मग त्या फ्रँचायझी बरोबर जॉईन झाल्यानंतर मी माझं 1 वर्ष 2 विद्यार्थी होते अबॅकसला.
0: बर बर.
1: फीज स्ट्रक्चर मेन म्हणजे त्यांचं फीज स्ट्रक्चर आणि मग सामान्य लोकांना नाही परवडत.
0: बरोबर.
1: आणि मग त्यानंतर माझ्या भावाचं लग्न झालं. भावाच्या लग्नात मला माझ्या वहिनीची बहीण ज्या आमच्या प्रियंका धनवटे ताई भेटल्या आणि मग त्यांनी मला सरांची इन्फॉर्मेशन दिली की आपली अशी अशी संस्था आहे आणि मग ते आपण म्हणतो ना एक सुवर्णयोग माझ्यासाठी तो दरवाजा उघडला एक. आणि ताई तुम्हाला सांगताना मला आता अत्यंत आनंद होईल की माझ्याकडे 250 ते 300 विद्यार्थी अभ्यास शिकतात.
0: क्या बात है, काय सांगताय.
1: हो. आणि त्यानंतर म्हणजे इतकं प्रेम आणि तुम्हाला तर आतापर्यंत सर्वच ताईंनी सरांचं जेवढं पाहिजे तेवढं भरपूरहून कौतुक केलं. एक बंधू तुल्य मोठा भाऊ काय असतो ते सरांमध्ये आम्हाला दिसलं. आम्ही सरांचे आयुष्यभर ऋणी राहू, कारण की एक सामान्य गृहिणी होते मी.
0: बरोबर.
1: काहीच नव्हतं. 5 ते 10 विद्यार्थ्यांना मी शिकवत होते. पण त्यानंतर मी अबॅकस सरांकडे जॉईन झाले मागच्या मे महिन्यात 1 वर्षापूर्वी. तर मी

0: विद्यार्थ्यांना फ्री झिरो लेवल
1: शिकवली,
0: 8-8 दिवस शिकवले.
1: बरं बरं बरं, नक्की.
0: आणि हे सर्व फक्त आमच्या संस्थे ब्रेन ट्रेन मार्फत आम्ही हे करू शकलो, कारण की फी तुम्ही किती घ्या किंवा मग कोणाला फ्री शिकवा, सरांचं असं काही बंधन नाही आम्हाला.
1: बरं बरं, खूप छान वाटलं. आणि जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक शिक्षिका हेच कौतुक करते सरांबद्दल किंवा तुमच्या पूर्ण टीम बद्दल, की खूप स्वतःला तुम्हाला एक आत्मविश्वास आला आणि त्याच्यामुळे तुमची एक नवीन ओळख निर्माण व्हायला मदत झालेली आहे. आणि खरोखर प्रत्येक शिक्षिकेने सुद्धा तितकाच उत्तम प्रतिसाद सरांना दिलेला आहे. त्या सुद्धा स्वतः कष्ट घेत आहात, तुम्ही घेता आहात आणि त्याच्या कष्टाची फळं तुम्हाला ही सगळी आता मिळत आहे. आणि मला खरंच तुमचं कौतुक वाटलं की मालेगाव सारख्या शहरामध्ये राहून 250-300 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, आणि जसं तुम्ही म्हटलं की 1000-1200 विद्यार्थ्यांना तुम्ही फ्रीमध्ये झिरो लेवल शिकवलेली आहे, खरंच तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मग आता घरचं रुटीन आणि क्लासेस कसे चालू आहेत?
0: आता माझा मुलगा 1-5 वर्षाचा आहे.
1: मॅडम
0: मला सांगताना, म्हणजे खरंच माझे सासरे, आज त्यांचं वय 75 आहे, माझा मुलगा 5 वर्षाचा ज्युनियर केजीला आहे, तो शाळेतून 12 वाजता येतो. मी स्कूल पण जॉईन केलेली आहे. मी स्कूलला जाते 11-1:30.
1: बर.
0: त्याच्यानंतर तो येणं, त्याचं आवरणं, त्याचं कपडे चेंज, त्याला खाऊ घालणं पासून, मिस्टर त्याला घेऊन येतात. मिस्टरांचा आणि सासऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आजवर इथपर्यंत पोहोचले. कारण की ते दोघं, म्हणजे मला कधीच म्हटले नाही की नको की घराकडे लक्ष कोण देईल. माझे सासरे रिटायर आहेत, BSNL होते.
1: अच्छा.
0: आज हो, त्याच्यामुळे मी घर सांभाळून आणि मुलं सांभाळून, आणि मेन आनंद हा आहे की एवढ्या विद्यार्थ्यांना पण शिकवते, पण घराकडे पण दुर्लक्ष नाही, मुलांकडे नाही, आणि सर्व व्यवस्थित चालू आहे. आणि म्हणूनच ब्रेन ट्रेनचे जास्त धन्यवाद यासाठी की कमी वेळेत आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो.
1: बरोबर. मग आता हे क्लासेस तुमचे ऑनलाईन चालू आहेत की
0: ऑफलाईन?
1: दोन्ही
0: ऑनलाईन ऑफलाईन. हो,
1: ऑनलाईनला
0: माझ्याकडे 40-45 विद्यार्थी आहेत.
1: बर.
0: आणि ऑफलाईनला आहेत आणि स्कूलला आहेत, असे सगळे मिळून 300-350 विद्यार्थी माझ्याकडे शिकतात.
1: खूप छान. आता तुम्हाला स्वतःला अबॅकसचं काय वेगळेपण वाटलं?
0: अबॅकस म्हणजे आतापर्यंत तर सर्वांनी हेच सांगितलं आहे की अबॅकस ही ब्रेन जिम आहे.
1: हो.
0: पण अबॅकस असा विषय आहे मॅम की आता बऱ्याचशा पालकांचा क्लास लावल्यानंतर मग बरेचशा पॅरेंट्स कडून मला असं कळालं की बाकीचे पॅरेंट्स म्हणतात की आमच्या मुलांना इतका अभ्यास आहे, मग त्याच्यात अबॅकस कुठून? पण अबॅकस हा काही म्हणजे बॉदरचा विषय नाही, एन्जॉय.
1: बरोबर.
0: गेम आहे हा. मुलांना जसा गेम खेळायला आवडतो, आता माझ्याकडे ज्युनियर सिनियरच्या ज्या मुली, आमची जी फिंगरिंग मेथड आहे, ते त्यांना 99% ज्यावेळेस फर्स्ट डे किंवा सेकंड डे मध्ये ते 99% शिकून जातात. 22+22+55-66 आन्सर इज 33. त्यांना इतका आनंद वाटतो, खूप एन्जॉय करतात ते.
1: बरोबर.
0: लहान मुलं. आणि मग म्हणून मला पालकांना हेच सांगावं असं वाटेल की अबॅकस म्हणजे हा काही माझ्याकडे येणार, मी डेली क्लासेस घेते मॅम अबॅकसचे, बाहेर विकली 2 डेज 1 डे.
1: बरोबर.
0: मालेगावात एकमेव असा क्लास असेल माझा की मी डेली क्लासेस घेते.
1: अच्छा.
0: हा. आणि डेली क्लासेस घेतल्यामुळे मुलांचा फायदा असा होतो की मुलांची खूप जास्त प्रॅक्टिस होते.
1: बरोबर.
0: आणि बऱ्याच पालकांना असं वाटतं की रोज नको, तर ते विकली पण 2 डेज पाठवतात.
1: तीच
0: तीच 3 महिन्यात लेवल कम्प्लीट होते. 3 महिन्याच्या वर माझ्याकडे विद्यार्थी 6 महिने पण बसतो.
1: बरं.
0: त्याच्यामुळे आणि अबॅकस मी मुलांना सांगताना काय सांगते की आपण ज्यावेळेस हे 2+2+5+20 फक्त एवढं नाही शिकत, हे आपल्या माइंडला रिकॉल होतं आणि गणित तर सुधारतच.
1: बरोबर.
0: पण त्याचबरोबर अरे वा मला हे येतं, अरे वा मला किती छान जमतंय, मुलांना हा आत्मविश्वास होतो. मग त्यामुळे त्यांचं गणित, आणि मी मुलांना एकच पॉझिटिव्ह, सरांचं एक वाक्य, मला हे जमणार आहे, मी हे करणार आहे. मला पण सुरुवातीला वाटत नव्हतं, मी सरांना बोलले मी समर कॅम्प घेऊ कसा सर, मी 10 वेळा सरांना कॉल केले. सरांनी मला 10 वेळा ताई तुम्ही सुरुवात तर करा ना, मी आहे ना. रोज कॉल, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ, सर आज काय ऍक्टिव्हिटी घेऊ. आणि आज मला विचारायची पण नाही गरज पडत ना. सरांनी इतकं ट्रेन केलं, हे घ्या ते घ्या. आमचे बोथ हँड रायटिंग प्लस पॉइंट.
1: बरं.
0: आम्ही मुलांकडनं बोथ हँड रायटिंग करून घेतो.
1: बरं बरं बरं. अच्छा.
0: बोथ हँड रायटिंगचा मुलांना खूप जास्त फायदा होतो. दोघं हाताने मुलं ज्या वेळेस लिहितात त्यांना खूप आनंद होतो की या हाताचा हँड रायटिंग बघा, या हाताचा हँड रायटिंग बघा. आणि आता काही विद्यार्थी एका हाताने 2-चा टेबल 3-चा 12-चा 14-चा असं पण लिहितात.
1: क्या बात है.
0: हो.
1: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि जसजसं तुम्ही याच्यामध्ये येत गेला तसतसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला आणि ते आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की जसं तुम्ही म्हटलं की आठवड्यातनं 1-2 क्लासेस बऱ्याच ठिकाणी आजही घेतले जातात, पण तुम्ही रोज क्लासेस घेतात, तर ह्याच अनुषंगानं मला आपल्याला असं विचारायचं की अबॅकसच्या 1-7 ते 8 लेवल्स असतात, तर त्या कम्प्लीट झाल्यानंतर समजा आपण त्या वापरात राहिलो नाही किंवा ते प्रॅक्टिस रोजची रोज करत राहणं किती गरजेचं आहे, आपण काय सांगाल?
0: म्हणजे प्रॅक्टिस तर करणं गरजेचंच आहे, पण एकदा जर मुलांच्या जर 7 लेवल झाल्या, ऑलरेडी मॅम याच्यात काहीच नाही, फक्त 10-12 फॉर्म्युलेज असतात.
1: बर.
0: ते फॉर्म्युले एकदा जर मुलाने माइंड मध्ये ठेवले की 4 चा फ्रेंड 1 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, कुठे तुम्ही लाखापर्यंत जा करोड पर्यंत जा, तुम्हाला तो फॉर्म्युला तोच युज करायचा आहे.
1: बर.
0: त्याच्या

0: त्याच्यामुळे एकदा जर मुलाने हे केलं आणि सेव्हन लेवल त्याच्या कम्प्लीट झाल्या तर मला नाही वाटत तो मुलगा कधी आयुष्यात अबॅकस विसरेल असं मला वाटतं.
1: बर. पालकांना किंवा मुलांना तुम्ही काय सांगाल आता?
0: मला पालकांना एवढं सांगायचं इच्छा आहे की अबॅकस, भरपूर पालकांचा गैरसमज असेल किंवा ज्यांना आवडत असेल अबॅकस, की अबॅकस हे खरंच एक आजच्या काळाची गरज आहे. मुलं मोबाईल कडे जास्त प्रमाणात वळत आहेत, त्यामुळे त्यांना अबॅकस शिकवणं हे फार म्हणजे एक गणित चांगलं होतं म्हणून नाही की एक ब्रेन जिम जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच
1: मेंदूलाही
0: आपल्या व्यायामाची गरज आहे. त्याच्यामुळे ते आणि मुलांनी फक्त हे मला जमणार आहे हे मला करता येणार आहे हा जर एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवला ना तर आपोआप सर्व जमत.
1: नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बोलण्यात सुद्धा जाणवते, तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं सुद्धा आम्हाला जाणवते. आणि खरंच कुठेतरी आपण काही वर्षांपूर्वी जर विचार केला की मी काही वर्षापूर्वी मी काय करत होते,
0: माझं मला वाटतं मी एकदम फ्रँकली सांगते, मी 8 वर्षापूर्वी माझ्या म्हणजे आई वडिलांनी एवढं डिअर केलं, एवढं शिकवलं मला आणि मी काहीच नाही करत हे. मग कुठेतरी वाटायचं, सासूबाईंची पण इच्छा होती, कोरोनामध्ये माझ्या सासूबाई ऑफ झाल्या, त्या पण मला नेहमी म्हणायच्या की तुझं शिक्षण झालंय कर काहीतरी, पण मी डेअरिंग नाही केली. पण नंतर मुलगा पहिलीला गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर वाटायला लागलं वेळ आहे माझ्याकडे, मग मी काय करू घरी बसून, एवढं आपलं जर शिक्षण झालंय. आणि मॅम मला तुम्हाला सांगताना आनंद होईल की मला 10वीला मॅथ्स मध्ये 150 पैकी 148 मार्क्स होते.
1: क्या बात है.
0: हो, आउट ऑफ म्हणजे फक्त एक मार्क्स कुठं कट झाला अजून पण विचार करते. हो, माझं मॅथ्स आणि इंग्लिश, आज पण माझे इंग्लिश जे शिक्षक आहेत ते वजीरखेड्याला मुख्याध्यापक आहेत, मी वजीरखेड्याला पण माहेरी पण माझ्या अबॅकसची एक बॅच घेतली.
1: बर.
0: तर तिथं त्यांना पण खूप प्राऊड फील झाला की आपली स्टुडंट, आणि मी शिक्षक दिन असला की मुख्याध्यापिका मी शाळेत असायचे, त्याच्यामुळे आजही माझे शिक्षक मला भेटले ना. आणि माझ्या एक टीचर माझ्याच कॉलनीत राहतात, त्या म्हणतात योगिता तू करून दाखवलं काहीतरी, आज तुझी ओळख स्वतःची. म्हणजे एक सामान्य हाऊस वाईफ ते इथपर्यंतचा हा प्रवास फक्त आणि फक्त सरांमुळे. कारण की कसं आहे मॅम, मी बाहेर दुसरी फ्रँचायझी आधी जॉईन केली होती, तिथे फी स्ट्रक्चर आणि मला म्हणजे असं वाटायचं की हे बाकीच्या मुलांना पण जमलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आजही काही मुलं मॅम मला सांगताना आनंद होईल की फक्त किटचे पैसे देऊनही माझ्याकडे अबॅकस शिकतात, 300 रुपये भरूनही शिकतात.
1: बर.
0: असं काही नाही की फीच पाहिजे. आणि काही माझे रेग्युलर क्लासेस चालल्यामुळे मी काय सांगते मुलांना, घरी जाऊन त्रास देतात ना तुम्ही, तर बॅच चालू आहे बसा ना तुम्ही, घरी जाण्यापेक्षा एक तास टाइमपास कराल ना, त्याच्यापेक्षा बसा आणि शिका. ते मुलंही न क्लास लावलेले मुलंही छान करतात, असं काही नाही. त्याच्यामुळे अबॅकस आणि आमची ब्रेन ट्रेन जी फॅमिली आहे, ब्रेन ट्रेन बद्दल जर आमच्या संस्थेबद्दल जर सांगायचं तर ही एनजीओची संस्था आहे.
1: बर.
0: आणि मला तर म्हणजे बाकीच्यांनाही सांगायला आवडेल, बाकीच्या महिलांना, की त्यांनी ही जरूर ज्या म्हणजे स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर काहीतरी करून दाखवायचं असेल, जिद्द असेल, मनात भीती असेल की मी काय करू, तर सरांशी नक्की एकदा संपर्क करावा त्यांनी.
1: बर.
0: आणि ब्रेन ट्रेन अबॅकस अकॅडमीशी जॉईन व्हावं, नाही काही तर स्वतःसाठी तरी शिकावं. अबॅकस हे एक एन्जॉयबल आहे. त्याचबरोबर मी आधी कोचिंग घ्यायला घाबरत होते, आज मी अबॅकस पण घेते, वैदिक मॅथ्स पण घेते, रोबोटिक्स पण माझे क्लासेस आता चालू होत आहेत. मला अजून सांगताना असा आनंद होईल की मागच्या वर्षी मी मे महिन्यात अबॅकस जॉईन केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं आणि मग त्यानंतर संख्या वाढत होती आणि मग सरांनी आम्हाला आता नारी शक्तीसाठी सुद्धा आमंत्रित केलं, नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला आम्हाला आणि त्यानंतर आताच मागच्या महिन्यात मला बेस्ट क्लासचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. म्हणजे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक सामान्य गृहिणी असताना सुद्धा नारी शक्ती अवॉर्ड आणि त्यानंतर बेस्ट क्लासचा अवॉर्ड मला मिळाला. म्हणजे आमच्या सरांचं एक ब्रीद वाक्य आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाला आपण दिलं पाहिजे, या उद्देशाने आमची संस्था काम करते की प्रत्येकाला अबॅकस ही काही फक्त श्रीमंतांनी शिकण्याची गोष्ट नाहीये, की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पण हे भेटलं पाहिजे, हे नॉलेज त्यांना मिळालं पाहिजे. हा असा आमचा अबॅकस आणि ब्रेन ट्रेन फॅमिलीचा उद्देश आहे. आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीच्या नंदिनी मॅडम, तसेच रुपाली मॅडम आणि नरेंद्र निकुम सर हे नेहमीच आम्हाला कोऑपरेट करत राहतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
1: क्या बात है. खूप छान, खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही स्वतः जे स्वतःबद्दल सगळं उलगडून सांगितलं, कुठेही अगदी आढेवेढे न घेता जे काय आहे ते सगळं सांगितलं, त्याच्याबद्दल खरंच आम्हाला ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या किंवा तुमच्या आमच्यासारख्या ज्या जेवढ्याही महिला आहेत की ज्यांना काही करायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे थोड्याशा त्या मागे होतात किंवा इच्छा असूनही काही कारणांमुळे नाही करतायत, तर त्यांनी मला वाटतं जरूर या पर्यायाचा विचार करायला हवा. आणि घरात बसून उत्तम जर आपल्याला काही देतायत असेल तर ते सुद्धा नक्की आपण करू शकतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. आणि ह्या कार्यक्रमातून श्रोत्यांना मला हेच आपल्याला सांगायचं की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून आज कितीतरी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या तर आहेच, पण शिवाय उत्तम ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि त्यातनं समाधान त्या मिळवत आहेत आणि देतात सुद्धा आहे.
0: आणि म्हणजे मला एवढं सांगावं असं वाटेल की आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. आता माझी मुलं लहान आहेत त्याच्यामुळे, पण पुढे भविष्यात आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिली बरोबर खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय. सरांचं स्वतःच स्वप्न आहे. सरांनी 20,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवलंय. सरांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला सरांच्या मागे जायचं आहे.
1: नक्की खूप छान.
0: आणि ह्या सर्व प्रवासात मी फक्त एकच सांगेल की माझे मिस्टर माझ्या सासऱ्यांचा जर सपोर्ट नसता तर मी इथपर्यंत नसते पोहोचू शकले, त्यामुळे त्यांचे पण आभार.
1: नक्की नक्की. आणि हा प्लॅटफॉर्म त्याचसाठी की आपण ही कृतज्ञता व्यक्त करायची आहेच, कारण आपल्या यशात त्यांचाही वाटा असतो आणि त्याचं ज्याचं श्रेय आपण त्याला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने आज छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्या ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं आणि इथे आलात, इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
0: आपलेही मॅम धन्यवाद. आणि आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीचे जे आम्हाला त्यांनी एवढा मोठा स्टेज हा सावित्रीच्या लेखी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: दिन जुने अर्थ नवे. लेखन ॲडव्होकेट अंजली महाजनी. सादर करते डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ॲडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार अंजलीताई. सुषमाताई दिसत नाहीत, येतीलच एवढे. आषाढी एकादशीला संध्याकाळी 5 वाजता जमायचं ठरले आहे ना.
0: अगं हे काय आलेच मी.
1: 100 वर्ष आयुष्य आहे बघ तिला. अंजलीताई साबुदाणा खिचडी आज करायची ना आपण सर्वांनी.
2: तर एकादशी आणि दुप्पट खशीचे म्हटलेच आहे.
0: अगं तसं नाही अंजली, उलट मामुली असा फराळ करून त्या दिवशी लंघन केलं जातं. त्या दिवशी देवाजवळ राहण्याची पद्धत आहे. आषाढी एकादशी म्हणजे हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा धार्मिक उत्सव. तो आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येतो. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे देवशयनी जातात असं मानलं जात.
1: या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आणि या दिवशी उपवास केल्याने धार्मिक फळ प्राप्त होते अशी धारणा आहे.
2: या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा आणि भक्ती केल्याने आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छाही पूर्ण होते.
0: असं एकादशीचं व्रत आणि उपवास केल्याने सगळ्या माणसांची पाप नष्ट झाली असती ना तर खूप सोपं झालं असतं. पण पुढे लोक पाप करतच राहतात. आषाढी एकादशीही करतात आणि पापही करतात. तसं मात्र करायला नको.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर 4 महिने योग निद्रा घेतात. म्हणून त्याच्या आधी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजर होतात. आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने या दिवसाला अतिशय महत्व आहे. म्हणूनच म्हटले की दिन जुने तरी त्यातील हेतू नव्हे अर्थ नव्हे.
0: धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं 1 वर्ष म्हणजे देवाची 1 रात्र असते. दक्षिणायन म्हणजे देवाची 1 रात्र असते तर उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ कर्क संक्रांतीला उत्तरायण संपूर्ण दक्षिणायन सुरू होते आणि देवशयनी एकादशीला विष्णूचे पूजन झाल्यावर विष्णू योग निद्रा घेतात. ते 4 महिन्यानंतर म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीला जागे होतात असं म्हटलं जातं.
1: आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. भविष्योत्तर पुराणात कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे. तसेच सृष्टी निर्माता ब्रह्मदेव याने आपला पुत्र नारद यालाही देवशयनी एकादशीचे महत्व सांगितले आहे.
2: धर्मनिष्ठ राजा मंडळ याच्या राज्यात कित्येक वर्षात पाऊस पडला नाही. सतत 3 वर्ष दुष्काळ होता तेव्हा अंगिरस ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचे व्रत करायला सांगितले आणि विष्णू कृपेने मग त्याच्या राज्यात पाऊस पडला अशीही आख्यायिका आहे.
0: या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणून लाखो भाविक लोक विठ्ठल नावाचा गजर करीत म्हणजे ते म्हणत असतात जय जय राम कृष्ण हरी. आषाढी एकादशीला पायी चालत येतात ग. कित्येकांच्या पायात काही पादत्राणही नसतात पण अतिशय भक्तिभावाने ते तिथे येतात. चंद्रभागेत ज्यांना स्नान करायला मिळते संधी ते स्नान करतात. पण बऱ्याचदा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेऊन ते परत जातात कारण लाखोंच्या संख्येने येतात ना.
1: हो. आणि आषाढी वारीचं खरंच खूप महत्व आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आहे. इरावती कर्वेंनी आषाढी वारी करणारे लोक म्हणजे महाराष्ट्र असं महाराष्ट्राची समीकरण त्यांनी आषाढी वारीशी जोडलेलं आहे. या दिवशी विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठल मंदिरे आणि शाळा यामध्येही आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व असते
2: आणि उपवासात सुद्धा राजगिरा साबुदाणा बटाटा वरई शेंगदाणा यापासून तयार केलेले पदार्थ सेवन केले जातात.
0: आणि आषाढी एकादशीला पंढरपूर शेगाव आळंदी अशी सगळ्यांच्या पालख्या येत असतात म्हणजे ज्ञानदेवांच्या तुकारामाच्या बाळू मामाच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पालख्या येतात. अगदी मुक्ताईनगरून मुक्ताईची सुद्धा पालखी येते. आणि काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल अशी अवस्था सगळ्यांची झालेली असते. खर तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे नाही का. संतांच्या हृदयात असलेलं दैवत म्हणजे विठोबा. ही महापूजा या एकादशीला केली जाते, म्हणून या एकादशीला खूप खूप महत्व आहे.
1: खरं म्हणजे एकादशी आषाढी एकादशीला लाखो लोकांचा जनसमुदाय तिथे पंढरीत एकत्र जमलेला असतो. पण म्हणजे सद्दानंद मोरे तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत त्यांनी सांगितलं की वारीचं महत्व म्हणजे वारीचं युनिट म्हणजे दिंडी असते आणि ह्या दिंडींना सैन्याची शिस्त असते.
0: खरंय,
1: म्हणजे ही कदाचित शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतर वारी सुरू झालेली असेल, नाही त्याच्याही आधी ज्ञानेश्वरांच्या इथून. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा मुघलांचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावर होतं तेव्हा या धर्माला संरक्षण देण्यासाठी म्हणून सैन्याची मदत लागायची आणि वारीला संरक्षण देणार तेव्हा घोडदळ असायचं. त्यामुळे वारीतल्या शस्त्रांची यादी केली तर तलवार हे सुद्धा वारकऱ्यांजवळच एक शस्त्र आहे असं त्यांनी म्हटलेलं.
0: आणि 800 वर्षापासून वारीची प्रथा
1: आहे आणि सैन्यशिस्त वारीला तेव्हापासून आहेच आहे म्हणजे, म्हणून मग ती एवढ्या शिस्तीत सगळं चाललेलं असतं.
2: खरं पावसाळा असल्याने शेतात पेरणी करून शेतकरी विठ्ठल दर्शनास तेव्हा पंढरपूरला येतात आणि सुगीच्या दिवसात चांगलं पीक येऊ दे असं विठ्ठलाजवळ साखळे घालतात. मानव जातीवर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे मागणे मागतात. मोठ्या भक्तिभावाने भाविक लोक आपली ही सगळी परंपरा पाळत
0: आणि सगळे जातीपातीचे भेद विसरून माणूस हा माणसाची ओळख करून घेतो, माणूस हा माणसाला मदत करतो. आषाढ महिन्यात बघा पाऊस पडतो, जठराग्नी मंद झालेला असतो, पचन संस्था मंदावली असते, सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे सांगेलच. मग आरोग्यासाठी एखादं योग्य नाही, कमी खावं, जास्त चालावं, देवाचं नाव घ्यावं, हे सगळं फार महत्वाचं आहे. म्हणून एकादशी ही धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक या सगळ्या दृष्टीने माणसाला उपयुक्त आहे. म्हणूनच तिचा अर्थ जरी दिन जरी जुना असला तरी त्याचा अर्थ नवा आपण समजून घेतला पाहिजे.
1: खरंय खरंय. आणि उपवास म्हणजे ना देवाजवळ बसून, म्हणजे वास म्हणजे देवाजवळ बसणे, वास म्हणजे रमण त्याच्याजवळ, असा खरा उपवासाचा अर्थ आहे. तर शारीरिक उपवास ठीक आहे लंघन करणं, पण तो मानसिक आणि वाचिक सुद्धा झाला पाहिजे. म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक व्रत अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. अजून एक आषाढी एकादशीचे महात्म्य सांगणारी कथा अशी आहे की एकदा शंकराने प्रसन्न होऊन मृदन्मान्य नावाच्या राक्षसाला वर दिला की तो कोणाकडूनही न मरता एका स्त्रीच्या हातातून त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे मृदुमान्य राक्षस खूप उन्मत्त झाला. तेव्हा अन्य देवांनी शंकराकडे मदतीचा हात मागितला. तेव्हा शंकराच्या श्वासातून एक देवी निर्माण केली, तिचे नाव एकादशी.
0: अच्छा.
1: तिने ह्या मृदुमान्य राक्षसाचा वध केला. त्यावेळेस पाऊस पडत होता आणि गुहेत लपून बसल्याने सर्वांनाच उपवास घडला होता. उपवासाची प्रथा
2: तेव्हापासून एकादशीचा उपवास करायचा प्रघात पडला असावा. आणि जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असे मानले जाते. तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासनाही कामी येते असेही म्हटले जाते आहे. अशी महत्वाची आहे आषाढी एकादशी.
0: हो हो. आणि अगं माझ्याकडे एक खूप छान गाणं आहे बरं का विठ्ठलाचं, आता नवीनच आलेलं, ऐकाऊ का तुम्हाला? माझे विठाई रखुमाई गाणं लिहिलंय संगीता बर्वे यांनी, संगीत दिलंय डॉक्टर नीरज करंदीकर यांनी आणि गायलंय योगेश रमाळे यांनी. मी ऐकवते तुम्हाला, माझ्या मोबाईल मध्ये आहे.

Yeah.

0: अगं, या महिन्यात अजूनही काही महत्वाचा दिनविशेष आहेत म्हणजे आपण विसरलो की 1 जुलै हा डॉक्टर्स डे आहे.
1: होय सुषमाताई, आणि दरवर्षी 1 जुलैला हा दिवस डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण त्यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन हे दोन्ही 1 जुलै रोजीच आहे.
2: हो सुप्रिया, आणि खरेच डॉक्टर हे समाजासाठी एक महत्वाचे घटक आहेत. ते लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, आजार बरे करण्यासाठी आणि त्यांचे जीवन वाचवण्यासाठी अथक प्रयत्न घेत असतात.
0: खरंच आहे, 1 जुलै हा डॉक्टरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि समाजाप्रती ते जे योगदान देतात ते फार महत्वाचं आहे.
1: डॉक्टर विधानचंद्र रॉय हे एक प्रसिद्ध भारतीय चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
2: आणि बरं का गं, या दिवशी डॉक्टर डेचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात डॉक्टरांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे इत्यादीचा समावेश असतो.
0: डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि मृत्यू पण 1 जुलै 1962 मध्ये म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी झाला. डॉक्टर रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
1: खरंय खरंय, मला आठवतंय अलीकडे यावर्षी बरेच जागरूक नागरिक, कृतज्ञ पेशंट सुद्धा 1 जुलैला आवर्जून हॉस्पिटलमध्ये येऊन सांगतात की तू डॉक्टर, तुम्ही लोकांचे आजार बरे करून त्यांना आनंद देऊन उत्तम काम करत आहात. डॉक्टर दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच यश तुम्हाला मिळो.
2: खरेच डॉक्टरांना समाज देव माणूस समजतो, पण त्यापेक्षाही समाजाचे खरे उपयोगी मित्र आणि मार्गदर्शक हे डॉक्टर असतात. काही वर्षापूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रूढ होती. ती डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकी, सामाजिक जबाबदारी समजून घेण्याच्या कर्तृत्वाला अनुसरूनच होती.
0: आणि खरंच आहे, डॉक्टर हे पोलिसांसारखे 24 तास काम करत असतात, ऑन कॉल असतात, कधी ते नाही म्हणत नाहीत पेशंटला. डॉक्टरांच्या अमूल्य भूमिकेची जाणीव असल्यानं या दिवशी आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. तरुणांनी हा वैद्यकीय व्यवसाय निवडला आणि समर्पित वृत्तीने काम करावे यासाठी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि खूप चांगले कार्यक्रम या निमित्त समाजात होतात.
2: आपण देव पाहू शकत नाही, पण असे खरेच म्हटले जाते की आजार बरा करून चांगले जीवन देण्यासाठी, जगण्यासाठी मिळवून देतो तो डॉक्टर हा असा देव माणूस असतो. त्याबद्दल सांगणारा संस्कृत श्लोकही आहे, शरीरे जर्जरे भूते व्याधी ग्रस्ते चकलेवरे औषधम जानवी स्तोयम वैद्य नारायण हरिओ.
1: छान श्लोक आहे हा अंजुताई. डॉक्टरांचे जीवन हे आव्हानात्मक असते, दररोज वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते, कधी कधी वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम करावे लागते आणि धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस बहुतेक डॉक्टर्स लोकांमध्ये समता, सहिष्णुतेने वागण्याचे निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे वागले तर समाजात भेदभाव न राहता एकता आणि सत्य वाढवण्याचे मुलाचे कार्य डॉक्टर्स करतात.
0: हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठरवली जाते, म्हणजे मध्यवर्ती कल्पना. 2024 मध्ये डॉक्टर्स दिनाची मध्यवर्ती कल्पना होती हिलिंग हँड्स केअरिंग हार्ट्स. त्याप्रमाणे डॉक्टर पेशंटला मृत्यूच्या तावडीतून वाचवण्यासाठी आणि नवीन जीवन देण्यासाठी प्रयत्नशील असतातच.
1: अरे हा सुषमाते, आणि या दिवसाचे कार्य असे आहे की डॉक्टरांचे समाजाप्रतीचे योगदान आणि विशेष जीवदान देणाऱ्या कार्याबद्दल लोकांना जागरूक करणे, कारण प्रसंगी ते आपले सुखदुःख बाजूला ठेवून रुग्णांसाठी जगतात आणि समाज रोगमुक्त ठेवण्याचे काम करतात.
2: होय, डॉक्टर्स डे कठीण काळात आपले म्हणजे जेव्हा ते प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, कारण गरजू लोकांना बरे करून निरोगी ठेवण्यात डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते.
0: आणि अगं, कोविडच्या संसर्गजन्य काळात जीवाची पर्वा न करता कित्येक तास डॉक्टर ड्युटी करत होते, अनेक लोकांचे प्राण त्यामुळे वाचले. या डॉक्टरांना काही लोकांना तर म्हणजे काही डॉक्टरांना जीवही गमवावा लागला, पण तरी हार न मानता डॉक्टरांनी अखंड काम चालू ठेवले. या डॉक्टरांच्या बलिदानाचंही आपण स्मरण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. जाणीव असणं फार महत्वाची आहे.
1: खरंय खरंय, आणि या वर्षीच्या डॉक्टर्स डेची थीम आहे सर्वांसाठी आरोग्य प्रत्येकासाठी गुणवत्ता, हेल्थ फॉर ऑल क्वालिटी फॉर एव्हरीवन, आणि बिहाइंड द मास्क केअरिंग फॉर केअर गिअर. हा दिवस प्रत्येक देशात साजरा केला जातो. खरं म्हणजे ना डॉक्टरांचं आणि सरकारची सुद्धा आता बऱ्याचशा सरकारी योजना आल्यामुळे, प्रधानमंत्री योजना असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, तर त्याचा फायदा गरीब लोकांना बऱ्यापैकी या योजनांमुळे होतो आहे. आणि आरोग्य सुविधा खऱ्या अर्थाने तळागाळात किंवा खेड्यापर्यंत पोहोचली आहे असं आपण म्हणू शकतो.
0: खरंय ग, हार्ट सर्जरी सारखी गोष्ट सुद्धा अल्प दरामध्ये त्यांना मिळते हे खूप मोठं भाग्य आहे.
1: लोकांनी यासाठी जागरूक असलं पाहिजे आणि त्यांच्या योजनांचा योग्य रीतीने लाभ घेतला पाहिजे
0: आणि त्या योजना कोणासाठी आहेत हे लक्षात घेऊन तसं वागलं पाहिजे. म्हणजे श्रीमंतांनी या योजनेमध्ये घुसता कामाला खरंच ज्याला गरज आहे त्यांनी त्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे.
1: पण कधी कधी पाहायला मिळतं हा सुषमाताई की काही काही पेशंट फोर व्हीलर मधनं हॉस्पिटलमध्ये येतात आणि योजनेचं कार्ड त्यांच्या हातात मध्ये असतं. अशा वेळी थोडं वाईट वाटतं पण डॉक्टर हे सगळं बाजूला ठेवून रुग्ण म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याला रुग्ण सेवा देतो.
0: अगदी अगदी. म्हणून ग अंजली आपल्याला सुप्रिया डॉक्टर असल्यामुळे किती बरं वाटतंय. तिच्या प्रतीच आपण आदर व्यक्त करतोय डॉक्टर.
2: आणि खरंच ती जनसेवा करते, हीच ईश्वर सेवा आहे.
0: खरंच आहे, खूप काम करते आणि त्यामुळे चांगले चांगले पेशंट चांगले बरे होतात.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा नाटे बोलते आहे. आज मी या आपल्या कार्यक्रमात विलास चव्हाण सरांची मुलाखत घेणार आहे. धुळ्यामध्ये ते पालेशा महाविद्यालयातून निवृत्त झाले, पण विद्यार्थी विकास आणि राष्ट्रीय सेवा योजना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे ते संचालक म्हणून त्यांनी जवळजवळ 11 वर्षे काम केलंय. विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार अनेक बाजूंनी केलाय, अनेक कृतिशील कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. माधव पालेशा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यावरही विद्यार्थी विकास आणि विद्यार्थी कल्याणासाठी अनेक कार्यशाळांतून ते मार्गदर्शन करत असतात. गांधी फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे कार्य आजही सुरू आहे. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि सामाजिक शैक्षणिक संस्थांवर ते पदाधिकारी आहेत. व्यक्तिमत्व विकास, योगाभ्यास, स्पर्धा परीक्षा, मनोबल वृत्ती, मेडिटेशन यावर त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत, म्हणून आज त्यांच्याशी बोलायचं ठरवलंय. नमस्कार चव्हाण सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मला असं विचारायचं आहे की एवढी तुम्ही काम केलीत तर मला थोडं तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. एवढं विद्यार्थ्यांच्या साठी कार्य करत राहणं आणि शिक्षण आणि सामाजिक संस्थांशी जोडलं जाणं निरपेक्षपणे हा फार चांगला विचार आहे. थोडा बालपणाविषयी सांगा.
1: माझा जन्म जो आहे तसा धुळ्यातच झालेला आहे. बालपण आणि सगळंच रिटायरमेंट पर्यंतच आयुष्य जे आहे ते धुळ्यामध्ये गेलं. घरात काका काकू आणि आई हे सगळेच शिक्षक असल्या कारणामुळं त्याचा थोडासा परिणाम जो आहे शिक्षकी पेशातला आणि त्या शिक्षकी पेशातल्या एकूणच वर्तनाचा तो झाला. आणि सुदैवानं मीही टीचिंग प्रोफेशनमध्येच गेलो. पालेशा धुळ्याचं जे आर सी टी हायस्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये काम केलं आणि त्यानंतर मग पालेशा महाविद्यालय या ठिकाणी काम केलं. त्यामुळे ते सगळा भाग जो आहे हा विद्यार्थ्यांबरोबर संपर्काचा तो राहिला. विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळ्यामध्ये फार प्रसिद्ध महाविद्यालय होतं त्या काळामध्ये. त्या काळात विद्यार्थी दशेमध्ये विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी चालत असत आणि प्राध्यापकही तसेच त्यावेळेला होते आणि त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे या सगळ्या अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होता आलं आणि मग ते तसं व्यक्तित्व जे आहे ते त्या पद्धतीने घडत गेलं.
0: अगदी बरोबर. मग आपली निवड जळगावला झाली आणि तुम्ही संचालक म्हणून काम केलं, कसं होतं ते काम, काय स्वरूप होतं?
1: 1990 मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या कालावधीमध्ये मग विद्यापीठ सुरू झालं असल्या कारणामुळं म्हणजे जसं कुलगुरू हे पहिलं पद असतं, परीक्षा नियंत्रक दुसरं पद असतं, बीसीडी डायरेक्टर हे पद असतं, परीक्षा नियंत्रक हे पद असतं, तसं स्पोर्ट डायरेक्टर आणि विद्यार्थी कल्याण संचालक अशी पदही त्या ठिकाणी असतात. तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये मग 1997 मध्ये मी त्या पदावर कामासाठी गेलो आणि विद्यापीठाचं अवघं वय 7-8 वर्षाचंच असल्या कारणामुळं फार अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी विद्यापीठामध्ये त्या कालावधीमध्ये होत्या असं काही नाही. आज जेवढ्या सोयी आहेत त्या तर अतिशय उत्तम प्रकारच्या सोयी आहेत, पण त्या कालावधीमध्ये मग गेल्यानंतर सगळ्यात अगोदर एक महत्वाचं जे काही काम मी केलं असेल तर आम्ही सगळे विद्यार्थी दशेमध्ये असताना कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये पुणे विद्यापीठात असताना आम्ही सहभागी व्हायचो आणि मग पुणे विद्यापीठामध्ये युवक महोत्सव होता. तो युवक महोत्सव या सगळ्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यापीठामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेला नव्हता. मग पहिलं काम मी त्यावेळेला केलं, कुलगुरू महोदयांना त्यांना विनंती केली की अशी एक ऍक्टिव्हिटी आपण सुरू करूया आणि मग सरांनी वेगवेगळ्या कमिट्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातले जे कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये असणारे प्राध्यापक आहेत तर त्यांना त्या समितीमध्ये आणलं आणि आम्ही एक फार छान नियमावली जी आहे ती तयार केली आणि त्या नियमावलीनुसार मग आम्ही पहिला युवक महोत्सव जो आहे तो सुरू केला. आता त्याचं स्वरूप फारच एकदम उच्च मोठं झालेलं आहे. त्यानंतर
0: पहिला युवक महोत्सव कुठे झाला?
1: पहिला युवक महोत्सव आम्ही विभागीय स्तरावर असा घेत असतो म्हणजे सुरुवात असल्या कारणामुळं पहिला जो आहे तो जळगावच्या एमजे महाविद्यालयामध्ये आम्ही विभागीय स्तरावर केला. त्यानंतर मग धुळ्याच्या एका महाविद्यालयामध्ये केला आणि नंदुरबारच्या एका महाविद्यालयामध्ये केला. असे 3 ठिकाणी मग आम्ही ते महोत्सव जे ते घेत असू. नंतरच्या कालावधीमध्ये त्याचं स्वरूप फार छान बदललं आणि त्यामुळे मग एकत्रित युवक महोत्सव जवळपास 1500 ते 2000 मुलं 5 दिवस त्या युवक महोत्सवामध्ये एकत्र येतात आणि 17 ते 18 म्हणजे आता 21 झाल्या आहेत, 21 कला प्रकारांच्या स्पर्धा ज्या आहेत त्या तिथे आयोजित केल्या जात होत्या.
0: अरे वा, सगळ्या 15 ते 20 वयोगटातल्या, म्हणजे 25 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या एवढ्या मुलांना, 2-3 हजार मुलांना एका वेळी सांभाळणं सोपी गोष्ट नसते. मग तुमचा विद्यार्थ्यांशी संपर्क त्यावेळेला कसा येत होता?
1: माझ्याकडे राष्ट्रीय सेवा योजनेचं पण काम होतं. मग राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामामुळे मला संधी अशी मिळायची की मी परिसरातल्या, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातल्या परिसरातल्या बहुतेक सगळ्या महाविद्यालयांमध्ये एकदा तरी जायचो. आणि विशेषतः काय व्हायचं की राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष हिवाळी शिबिर हे निवासी स्वरूपाचं असायचं. आणि पद्धत अशी होती की जो कार्यक्रम समन्वयक असतील विद्यापीठाचे, त्यांनी एकदा तरी त्या शिबिरांना भेट देणं गरजेचं आहे आणि त्याचं सुपरविजन करणं गरजेचं आहे, असे ते नियम आहे. आणि त्यामुळे मी ज्या ज्या महाविद्यालयाच्या एनएसएसच्या शिबिरांमध्ये जायचो तिथे या युवक महोत्सवाचं माहिती द्यायचो, विद्यापीठाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्याची माहिती द्यायचो. आणि त्यामुळे त्या मुलांना असं वाटायचं की हे केवळ आपल्याला सांगण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि मग ते विद्यार्थी मोठ्या संख्येने मग विद्यापीठाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्याच्याबरोबर आपण या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी मग विडंबन नाट्य, मूक नाट्य, अभिवाचन कार्यशाळा, अभिनयाच्या कार्यशाळा, काव्यवाचनाच्या कार्यशाळा, अशा आपण कार्यशाळा त्यांच्यासाठी आयोजित करत होतो. आणि त्या कार्यशाळांचा परिणाम असा झाला की मुलं खूप संख्येने तिथे सहभागी व्हायला लागली. मग वाङ्मयीन कला प्रकारासाठी पण आपण असं केलेलं होतं, म्हणजे कथा, कविता, संगीत असं किंवा नृत्य असं की यांच्या कार्यशाळा आयोजित करायचो. आणि नियत विद्यापीठाने एक नियम केलेला होता की प्रत्येक महाविद्यालयानं नियतकालिक वर्षभराचा वार्षिक अंक जो असतो तो काढलाच पाहिजे, म्हणजे आम्ही ते कंपल्सरी केलेलं होतं. आणि जर नाही केलं तर त्याला थोडी आम्ही कारवाई जी त्याची त्या काळात आम्ही ते केलेलं होतं हो आमच्या विभागाने. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की खूप छान लेखक मुलं मुली तयार व्हायला सुरुवात झाली. मग कविता
0: योजना ही योजना फार चांगली आहे की प्रत्येक नियतकालिक प्रसिद्ध व्हावं, त्यामुळे सगळे जे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेखन प्रक्रियेत सहभागी होत आले हे चांगलं केलं तुम्ही. आणि अनेकांना तुम्ही स्वतः भेटल्यामुळे जी माउथ टू माउथ पब्लिसिटी असते आणि एक खात्री आणि विश्वास असतो ते पण छान झालं. तुम्ही स्वतः अभिनयामध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत, मग या कार्यशाळेमध्ये तुम्ही पण मार्गदर्शन करत होतात का?
1: मी जायचो. आम्हाला विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये असताना आम्ही नाटक एकांकिकांमध्ये आम्ही सहभागी असतो, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पण मी जायचो. तर त्याचा परिणाम असा झाला की मी पण त्या कार्यशाळेमध्ये मुलांना मार्गदर्शनासाठी जायचो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपला संचालकच या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आहे तर आपण का नाही. मग आणि काही प्राध्यापक जे होते ते पण मला माहीत होते की त्या कालावधीमध्ये ते आमच्याबरोबर युवक महोत्सवाला असायचे, त्यांना सोबत घेतलं. आणि त्यांना सोबत घेतल्यामुळे या युवक महोत्सवाची ऍक्टिव्हिटी असेल किंवा विद्यार्थी कल्याणच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या खूप वेगानं फार छान यशस्वी झाल्या असं मला वाटतं.
0: हो हो. आणि मला असं आठवतंय की त्या विद्यार्थी राष्ट्रीय योजनेमध्ये निवासी कार्यशाळेमध्ये आपण अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना प्रेरित केलं, त्यामागे तुमचा हेतू काय होता?
1: नाही, राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की सुजाण नागरिकाची निर्मिती करणं. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचं घोषवाक्यच असं आहे की नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही आहे हे समाजासाठी आहे. आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून काय व्हायचं की आपले प्रश्न काय आहेत आणि आपल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपलीच भूमिका काय असायला पाहिजे याची जाणीव जी आहे ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हायची. ग्रामीण भागातले प्रश्न समजायचे, आपले स्वतःचे प्रश्न समजायचे आणि या प्रश्नाच्या उकलमध्ये मग ज्याला आपण ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो तर ती शाश्वत विकासाची प्रक्रिया जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने या मुलांमध्ये त्याची जाणीव व्हायची. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग असा की जी टोटल पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, परिपूर्ण व्यक्तित्वाचा विकास व्हायला पाहिजे, तो विकास करण्याच्या प्रक्रिया ज्या आहेत या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार चांगल्या पद्धतीने त्या केल्या जातात. कारण स्वयंशिस्त हा भाग राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये फार महत्वाचा आहे. आणि मग त्याच्या माध्यमातून आपण मुलींसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम केले.
0: त्याबद्दल विचारायचं होतं की विद्यापीठ नियमांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तुम्ही अनेक योजना सुरू केल्यात. ग्रामीण भागातल्या योजना विशेषतः ग्रामीण ठिकाणी त्या राबवल्यात, कार्यशाळा वगैरे, म्हणजे मुलं कधीच बोलत नव्हती त्यांना बोलतं केलं, प्राध्यापक कधीच आपल्या विषयाच्या पलीकडे विचार करत नव्हती त्यांना प्रेरित केलं, त्यातला काही अनुभव सांगा.
1: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे आता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नावाने ओळखलं जातं, त्या विद्यापीठाचा खूप मोठा भाग हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मग धुळ्यामध्ये पण आहे, नंदुरबारमध्ये पण आहे, आणि जळगावच्या चोपडा रावेर हा जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये पण आहे. मग या मुलांना आम्ही एकत्र आणून त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत करावा, कारण ही मुलं फार बुजरी असतात, त्यांच्यातलं पोटेन्शियल प्रचंड असतं, कलागुण प्रचंड असतात, लेखनाचं कौशल्य त्यांच्यामध्ये असतं, फक्त त्यांचं भाषेचं वैगुण्य त्यांच्यामध्ये असतं. मग आम्ही ते भाषेचं वैगुण्य दूर करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा ज्या आहेत त्या आयोजित केल्या, आणि मग ही मुलं बोलायला लागली, एकत्र यायला लागली, आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ही मुलं, म्हणजे आम्ही त्याला नाव असं दिलं होतं, आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास आणि प्रेरणा विकास कार्यशाळा असं त्याला नाव दिलेलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून मग आता मला जी मुलं भेटतात त्याच्यातले पुष्कळ मुलं वकील झालेली आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, काही तर PhD होल्डर आहेत, नेटसेट पास आहेत, आणि वकील मुलांची तर स्वतंत्र संघटना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, आणि त्यांच्या माध्यमातून मग काही सामाजिक उपक्रम जे ते राबवले जातात. आदिवासी पाड्यातल्या शाळांमध्ये हे वकील मुलं स्वतः त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिकवायला जातात, आणि त्यांच्याबरोबर जे प्रायमरी टीचर आहेत ते मुलं किंवा प्राध्यापक जे मुलं आहेत ते सुद्धा मुलं त्यांच्याकडे जातात.
0: म्हणजे हे खरं फार मोठं काम आहे की आदिवासी मुलांना बोलतं केलं, भाषेचं वैगुण्य त्यांचं जावं यासाठी कार्यशाळा केली, आणि त्यांना मूळ प्रवाहाकडे आणून त्यांच्यामधला आत्मविश्वास जागवला, आणि त्यांनी आता तो पुढे चालू ठेवलाय. म्हणजे एकाने दुसरी मेणबत्ती पेटवावी, दुसऱ्याने तिसरी पेटवावी, असं हे कार्य आहे.
1: त्याच्यामध्ये आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की विद्यापीठ जे आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, सगळे सायन्स स्ट्रीमचे सगळे अभ्यासक्रम तिथे होते. मधल्या कालावधीमध्ये कुलगुरू महोदयांनी तुलनात्मक भाषा विभाग हा सुरू केला, आणि त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी हे सुरू केलं. आणि मग या आदिवासी भागातली मुलं जी आहेत ती त्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन घेऊन MA करायला आली, पण त्यांची राहायची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, कारण स्कॉलरशिप जी आहे ती उशिरा मिळायची. आणि मग कुलगुरू महोदयांनी अशी एक स्कीम तयार करायला सांगितली की या मुलांच्या पैशाची काय व्यवस्था करता येईल का. मग आम्ही कमवा शिका योजना ही या विद्यापीठाच्या परिसरातल्या या आदिवासी मुलांसाठी केली, आणि त्यामुळे त्यांनी जे कमवा शिका योजनेच्या माध्यमातून पैसे मिळवले त्याच्यातून त्यांची राहण्याची व्यवस्थाही झाली, त्यांची जेवणाची व्यवस्थाही झाली, आणि बरेचसे मुलं मग विद्यापीठाच्या कम्पॅरेटिव्ह लँग्वेज डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी येऊन शिकायला लागले. हा एक महत्वाचा भाग निश्चित त्या ठिकाणी.
0: छान. आपण गांधी तत्वज्ञान मंडळाचंही खूप काम केलंय, तर तिथे कोणत्या प्रकारचं काम?
1: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा जळगाव अंतर्गत धुळे शहरामध्ये महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र या नावानं एक उपकेंद्र जे ते चालवलं जातं. या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, बाळूभाई मेहता, विनोबा भावे, शिवाजीराव भावे, त्यांचे वडील नरहर भावे हे या केंद्रामध्ये निवासाला होते, वास्तव्याला होते. आणि मग यांच्या माध्यमातून, म्हणजे शिवाजीराव भावे, विनोबा भावे आणि बाळकोबा भावे यांच्या माध्यमातून गीताईच्या संदर्भातलं बरंचसं काम जे आहे ते विनोबांनी गीताई लिहिलेली होती, त्याच्यातलं बरंचसं काम झालं. आणि गांधीचा संपर्क असल्या कारणामुळे, म्हणजे स्वतः गांधी धुळ्यामध्ये आलेले होते, त्यामुळे त्या लोकांनी जिथले रामेश्वरजी पोद्दार, गंगूताई पोद्दार म्हणून एक कुटुंब होतं, त्यांनी महादेवभाई देसाईंचं निधन झाल्यानंतर गांधींची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की महादेवभाईंचं स्मारक तयार करायचं आहे. आणि मग हे स्मारक तयार झाल्यानंतर मग इथे काय काम करावं, तर गांधी विचाराचं आणि गीताई प्रचार प्रसाराचं काम सुरू झालं. मग विद्यापीठानं हे केंद्र जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर आम्ही मुंबई सर्वोदय मंडळाच्या मदतीने युवकांना गांधी समजावा, म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये गांधी समजावा, आज जी काही परिस्थिती आहे त्या परिभाषेमध्ये गांधी समजावा, यासाठी मग आम्ही गांधी विचार परीक्षांचं आयोजन केलं. म्हणजे गांधींच्या विचाराची छोटी छोटी

0: विचाराचे प्राध्यापक होते,
1: हो
0: त्यांच्या माध्यमातून काही पुस्तकं आम्ही तयार केली आणि जवळपास 15 पुस्तकांचं संपादन धुळ्याच्या गांधी तत्वज्ञान केंद्राने केलेलं आहे आणि अतिशय छान गांधीचं काम जे आहे.
1: त्या सगळ्या नेत्यांबद्दलही आहेत ही पुस्तकं, म्हणजे मला वाटतं एक जयप्रकाश नारायण आहेत, आणखी अनेक नेत्यांबद्दल आहेत, म्हणजे हे नेतेही तुम्ही समाजापर्यंत पोहोचवले पुस्तकातून. तुमचं खूप चांगलं काम आहे आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, त्यामुळे आज तुम्ही आपल्याला भेटलात आणि छान माहिती दिलीत. श्रोते हो, हा होता आपला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम. प्राध्यापक विलास चव्हाण यांच्याशी आपण भेटलो. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. धन्यवाद सर.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुमच्याशी संवाद साधतो आहे आणि मी तुमचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते शब्द माधुर्य, गीत माधुर्य आणि नाद माधुर्य, म्हणजेच काही सुंदर अशा गीतांबद्दल आणि त्यांच्या आपल्या जीवनावर असलेल्या प्रभावाबद्दल. मंडळी, संगीत, गाणी आणि शब्द तसं पाहिलं तर अमूर्त, नादब्रह्मच ते. डोळ्यांनी दाखवा म्हटलं तर नाही दिसायचं, पण अनुभव मात्र घेता येतो. कान तृप्त होतात, मनही तृप्त होतं. निराश झालेल्या मनाला उभारी देण्याची शक्ती या नादब्रह्मात असते. एक प्रकारे परमेश्वराच्या अस्तित्वाचीच ती अनुभूती असते. म्हणून तर मंदिरात गेल्यावर, ध्यान केल्यानंतर मनाला जी शांती प्रसन्नता लाभते, तीच शांती प्रसन्नता हे नादब्रह्म आपल्याला देतं. तुम्ही तल्लीन होऊन ऐकलं तर सहजच तुमची समाधी लागते. मग अशा वेळी आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे सुद्धा आपलं लक्ष जात नाही. मंडळी, मागे आपले CDS जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीसह अन्य 12 व्यक्ती देखील या अपघातामध्ये मृत्यू पावले होते. आणि या प्रसंगी मला लता दिदींनी गायलेल्या एका गीताची आठवण आली. ते गाणं आहे, आकाश के उस पार भी आकाश है. लता दीदींच्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक आहे. एअरफोर्स दिनासाठी लता दीदींनी हे सुंदर गाणं गायलं आहे. हे गीत गुलजार यांचं आहे. हे गाणं गैरफिल्मी आहे. सगळीच चांगली गाणी चित्रपटातीलच असतात असंही नाही. या गीताचा व्हिडिओ जर आपण यूट्यूबवर पाहिला तर आपल्याला हवेत झेप घेणारी लढाऊ विमानं दिसतात आणि त्या विमानांच्या उड्डाणासोबत लता दीदींचा आवाज ऐकू येतो. विमानं आकाशातून उडत असतात. दीदींचे स्वर जणू त्या विमानांसोबत आकाशात विहार करतात. ते शब्द आपल्याला सांगतात, आकाश के उस पार भी आकाश है. जणू त्या सांगतात, इथेच थांबू नका. पर्वतांची आकाशाची उंची तुम्ही गाठली म्हणजे सगळं मिळवलं असं समजू नका. या आकाशाच्या पलीकडे देखील एक विशाल आकाश आहे, ते तुम्हाला खुणावत आहे. चला पुढे. गुलजार या सिद्धहस्त कवींचे शब्द आणि त्या शब्दातील सामर्थ्याचा प्रत्यय आणून देतात ते लता दीदींचे स्वर. निराश मरगळलेल्या मनाला उभारी देण्याचं सामर्थ्य, शक्ती या शब्दांमध्ये आहे. या गीतातला सुरुवातीचा आणि नंतर येणारा आकाश हा शब्द लता दीदींनी इतका अफलातून आणि वेगवेगळ्या प्रकारे गाण्यात उच्चारला आहे की त्याला तोड नाही. जणू त्यांचे शब्द आपल्याला सुद्धा आकाश के उस पार घेऊन जातात. छोटंसं 3 कडव्यांचंच हे गीत, पण त्यात जीवनाचा आशावाद ठासून भरला आहे. या गीतातल्या काही ओळी बघा. झरते रहो बादल झरे जिस तरह, दरिया मुड़े पैरों तले जिस तरह,
सागर में भी गिर के कभी खाली न हो, आकाश के उस पार भी आकाश है। आकाशातले मेघ जलाचा वर्षाव करत राहतात, खाली असणाऱ्या समुद्रावर देखील वर्षाव करत राहतात, पण ते रीते होत नाहीत, पुन्हा पुन्हा जलवर्षाव करतच असतात। तसं तुम्ही थकू नका, थांबू नका, देत रहा, आपलं कर्तव्य करत रहा। इथे मला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीची कविता आठवते, तो म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। मंडळी, या इंग्रजी कवितेतील ओळींमध्ये जंगलाचा जो उल्लेख आहे तो केवळ जंगलाचा नसून आयुष्याचा देखील आहे, रूपकात्मक आहे। हे जंगल सुंदर आहे, घनदाट आहे, पण मला इथं थांबून चालणार नाही, कारण मला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, पाळायची आहेत। ही आश्वासनं म्हणजे जीवनातील ध्येय। ते जर गाठायचं असेल तर रस्त्यातील मोहांना बळी पडून चालणार नाही, कारण थांबला तो संपला। आकाश के उस पार भी या गीताच्या पुढील कडव्यामध्ये गुलजार म्हणतात, आना भी है जाना भी है हर दफा, चलते रहो मौसम चले जिस तरह, कोई नहीं आए अगर एकला चलो, आकाश के उस पार भी आकाश है। हार जीत सुरूच राहणार, जीवन आणि मृत्यूचा खेळ सुरूच राहणार, पण म्हणून आपल्याला वाटचाल थांबवायची नाही। या पृथ्वीवर ऋतू कसे एकामागून एक येत जात राहतात, तशीच वाटचाल तोच आदर्श पुढे ठेवून आपल्याला करायची आहे। कोणी सोबत आलं तर उत्तमच, पण नाही आलं तर कोणासाठी थांबू नका। आपली वाटचाल एकट्या नका होईना, पण सुरूच ठेवा, कारण ज्याला ध्येय गाठायचं आहे त्याला कोणासाठी थांबून चालणार नाही। या सुंदर गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे। असं म्हटलं जातं की हे गीत सुरुवातीला आशाताई आशा भोसले या गाणार होत्या, पण नुकतंच आर डी बर्मन यांचं त्यावेळी दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे हे गीत लता दिदींकडे आलं। पुण्याला 1994 झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या वेळी दिदींनी स्वतः हे गीत सादर केलं होतं। तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव हे यावेळी उपस्थित होते। मंडळी, आज लता दिदी नाही आहेत, पण लता दिदी असोत की आशाताई, दोघेही जित्या जागत्या लेजंड्स। आशाताईंनी म्हटलेल्या एका सुंदर गीताबद्दल या ठिकाणी मला बोलावंसं वाटतं। हे अप्रतिम गीत आहे शांता शेळके याने लिहिलेलं, जीवलगा राहिले दूर घर माझे, हे ते अजरामर गीत। या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं। हे गीत शांततेत ऐकावं तर त्याच्या सौंदर्याची अनुभूती आपल्याला येते। तसं आपण एरवी केव्हाही ते ऐकू शकतो। ऐकल्याचं फळ तुमच्या पदरामध्ये नक्की पडल्याशिवाय राहणार नाही। कोणतं फळ? मन तृप्त होणं, कान तृप्त होणं, हेच ते फळ। पण निवांतपणे शांततेत ऐकाल तर ते तुम्हाला नादब्रह्माची अनुभूती देईल, तुमची समाधी लागेल। या गीताला उपमा द्यायची झाली तर मी संथ वाहणाऱ्या एखाद्या नदीची उपमा देईल। नदीचे दोन्ही काठ म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं मंद मंद वाजणारं संगीत। या संगीताच्या दोन्ही काठांमधून वाहणारा जलाचा पारदर्शी प्रवाह म्हणजे आशाताईंचं गाणं। जणू
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला असं आहे. या गीतात अंतर्याच्या आधी खास संगीत नाही. आलापानं गाणं ध्रुवपदातून अंतर्यात प्रवेश करतं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. असं म्हणतात की आशाताईंनी हे गाणं वन टेकमध्येच रेकॉर्ड केलं. हे गीत जसं ऐकायला अप्रतिम तसंच गायला महाकठीण, पण आशाताईंसारखी एखादी लिजेंडरी सिंगरच ते लीलया पेलू शकते. इथे संगीत आणि चाल हृदयनाथ मंगेशकर यांची. संगीतकार हृदयनाथ असोत, श्रीनिवास खळे असोत किंवा अन्य कोणतेही संगीतकार असू द्या, अन्य गायकांसाठी या संगीतकारांचं संगीत पेलणं म्हणजे एक आव्हान असतं. पण लता दीदी आणि आशाताई या दोघीही त्यासाठी समर्थ गायिका. त्या गीतातल्या शब्दांना आशाताईंनी जे वजन प्राप्त करून दिलं त्याला तोड नाही. मी आधी सांगितलेल्या लता दीदींच्या आकाश के उस पार भी या गाण्यात आकाश हा शब्द त्यांनी जसा वेगवेगळ्या सुंदर पद्धतीने गायला आहे, अगदी तसाच या गीतातील जीवलगा हा शब्द आशाताईंनी गायला आहे. ऐकून बघा, गाण्यातली जी आर्तता आहे ती जीवलगा या शब्दातून मूर्तिमंत साकार झाली आहे. या गीतातला फक्त जीवलगा हा शब्द कसं वेगवेगळ्या प्रकारे उच्चारला आहे ते पाहावं म्हणजे आशाताईंच्या गायन सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला येतो. किर्र बोलते घन वनराई हे शब्दही असेच सुंदर म्हटलेले. सांज सभोवती दाटून येई हे शब्द भोवताली काळोख पसरल्याचा प्रत्यय आणून देतात आणि मग तो आशावाद. अशा या वातावरणात हे परमेश्वरा तूच एक आशा आहेस तल्लीन होऊन ऐकलं तर आपण त्यात हरवून जातो असं हे भावोत्कट गीत. मंडळी, या कार्यक्रमामध्ये या दोनच गीतांबद्दल मी तुम्हाला सांगू शकलो, पण अशी खूप गाणी आहेत तुमच्या आणि माझ्याही मनामध्ये. त्या गीतांमधलं नादमाधुर्य, शब्दमाधुर्य वेड लावतं आपल्याला. त्यात परब्रह्माचं प्रतिबिंब पडलेलं असतं. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले कवी गायक हे या परब्रह्माचं माध्यम बनून आलेले असतात. त्यांच्यात तीच दैवी शक्ती वास करत असते. परब्रह्म अशावेळी नादब्रह्माचं रूप घेतं आणि एक नवीन सृष्टी निर्माण करतं. त्या सुरांमध्ये आपण चिंब न्हावून निघतो, पवित्र होतो. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

Yeah.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।